भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

क्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिट आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शनिवार, अधिक ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी अर्थात 30 मे 2026। आजचं नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र। सकाळी 11:57 नंतर पौर्णिमा प्रारंभ होत आहे। आज गोवा राज्य दिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। ब्रह्माला ज्या अज्ञानाची उपाधी येते ते अज्ञान सत्व रज आणि तम या 3 गुणांनी युक्त आहे। अज्ञानात हे जे 3 गुण आहेत ते कमी किंवा जास्त होऊ शकतात, त्यातला एखादा गुण प्रधान होऊन बाकीचे दोघे गौण होतात। अज्ञान समष्टी ही शुद्ध सत्वगुण प्रधान असणारी असते। ही अज्ञान समष्टी ब्रह्माला म्हणजेच शुद्ध चैतन्याला उपाधी म्हणून आली की त्या चैतन्याला ईश्वर असं नाव दिलं जातं आणि हा ईश्वर सर्वज्ञ, सर्वेश्वर, अंतर्यामी आणि जगाचं कारण बनतो। आणि या ईश्वराची उपाधी असणारी जी अज्ञान समष्टी आहे तिला कारण शरीर, आनंदमय कोश, सुषुप्ती आणि स्थूल सूक्ष्म प्रपंच लयस्थान असं म्हटलं जातं। अज्ञान व्यष्टीमध्ये मलिन सत्वगुण प्रधान असतो। ही अज्ञान व्यष्टी ब्रह्माला किंवा शुद्ध चैतन्याला उपाधी म्हणून आली की त्या चैतन्याला प्राज्ञ अशी संज्ञा दिली जाते। हा प्राज्ञ अल्पज्ञ, अनिश्वर इत्यादी असतो आणि या प्राज्ञाची जी अज्ञान व्यष्टी ही उपाधी तिला कारण शरीर, आनंदमय कोश, सुषुप्ती आणि स्थूल सूक्ष्म शरीर प्रपंच लयस्थान असं म्हटलं जातं। या अज्ञानाच्या 2 शक्ती आहेत। ब्रह्माला उपाधी म्हणून येणाऱ्या अज्ञानाजवळ आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती अशा 2 शक्ती आहेत। अज्ञान हे स्वतःच्या आवरण शक्तीने ब्रह्माला आवरण घालतं आणि आवरण पडलेल्या ब्रह्मावर विक्षेप शक्तीने आकाश इत्यादी प्रपंच म्हणजे विश्व निर्माण करतं। म्हणजे असे तमोगुण प्रधान असणारे विक्षेप शक्तीने युक्त असे अज्ञान ही उपाधी असणाऱ्या शुद्ध चैतन्यापासून आकाश, आकाशातून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल आणि जलामधून पृथ्वी या क्रमाने आकाश इत्यादी सूक्ष्म भूते उत्पन्न होतात। या तमोगुण प्रधान अज्ञानात सत्व आणि रज हे गुण कमी प्रमाणात का होईना असतातच आणि अज्ञानातील हे सत्व, रज आणि तम हे 3 गुण आकाश इत्यादी सूक्ष्म भूतात उतरतात। वेगळ्या शब्दात सांगायचं तर चैतन्याच्या, ब्रह्माच्या, आत्म्याच्या अधिष्ठानावर तमप्रधान अज्ञानातून आकाश इत्यादी सूक्ष्म भूते उत्पन्न होतात। असा सविस्तर तपशील विवेक चुडामणी ग्रंथात आद्य शंकराचार्यांनी केला आहे। आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांचं गीत. संगीत वसंत देसाई, स्वर प्रसाद सावकार यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9 वाजता, याचं पुनःप्रसारण 9 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 30 मे. सर्वांचं विस्मरण करून रामच आठवावा. अकर्तेपणे करीत रहावे कर्म, हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग. न करावा कोणाचा द्वेष मत्सर, सर्वात पहावा आपला रघुवीर. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे. याला उपाय एकच जाण, रघुनाथा वाचून न आवड दुजी जाण. देहाचे दुःख अत्यंत भारी, राम कृपेने त्याची जाणीव दूर करी. मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम, हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम. अभिमान नसावा तिळभरी, निर्भय असावे अंतरी. जे दुःख देणे आले रामाचे मनी, ते तू सुख मानी. देह टाकावा प्रारब्धावर, आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर. मी असावे रामाचे, याहून जगी दुसरे न दिसावे साचे. प्रपंचातील सुख दुःख ठेवावे देहाचे माथा, आपण न सोडावे रघुनाथा. आपण नाही म्हणू कळले जाण, ज्ञानाचे दाखवावे अज्ञान. दोष न पहावे जगाचे, आपले आपण सुधारून घ्यावे साचे. कोणास न लावावा धक्का, हाच नेम तुम्ही राखा. एक राम सेवा अंतरी, सर्वा भूती भगवत भाव धरी. राम ज्याचा धनी, त्याने न भावे दैन्यवाणी. नका मागू कुणा काही, भाव मात्र ठेवा रामापायी. वाईटातून साधावे आपले हित, हे ठेवावे मनी निश्चित. भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण. म्हणून भक्ती व नाम याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान. परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण, त्यातच त्यास पाहावे आपण. सर्व करता राम हा भाव ठेवता चित्ती, खऱ्या विचारांची जोडेल संगती. व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न मानी. मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी, सुखाने वर्तत जावे जनी. एकच क्षण ऐसा यावा, जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. रामाविण उठे जी जी वृत्ती, त्यासी आपण न भावे सांगाती. मी रामाचा हे जाणून वृत्ती ठेवावी समाधान. धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो, ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती. वृत्ती बनविण्याचे साधन, राखावे परमात्म्याचे अनुसंधान. शरीर संपत्ती क्षीण झाली,

सांगत आलो सत्य, भगवंताला आपले होणे आवडते फार, श्री रामनामी राहावे खबरदार, रघुनाथ स्मरणात असावे आनंदात, तेथे न चाले कोणाची मात, श्रीराम।

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूयात समर्थ रामदास स्वामींची भक्तिरचना, संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसलेले असायचे। गावोगावचे भक्त स्वामींच्या दर्शनाला नित्य यायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे, आपल्या अडचणी सांगायचे, मनातली दुःख मोकळी करायचे। स्वामी प्रत्येकाला आधार द्यायचे। स्वामींच्या सहवासात माणसांना खूप आनंद मिळायचा, म्हणून काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला यायचे। मंगळवेढ्यात एक कोष्टी राहत होता, तो स्वामींचा निस्सीम भक्त होता। सकाळ संध्याकाळ स्वामींच्या दर्शनाला यायचा, स्वामींच्या चरणांवर माथा टेकवायचा, काही वेळ हात जोडून उभा राहायचा आणि स्वामींनी खूण केली की आशीर्वाद मिळाला ह्या आनंदात घराकडे निघून जायचा। एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले। मला विचारत होते, येतोस का पांडुरंगाच्या दर्शनाला? मी म्हणालो, स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाला प्रत्यक्ष अनुभवतो आहे, त्यात खंड पडायला नको। स्वामी कोष्ट्याकडे पाहून प्रसन्न हसले। दोन चार दिवस गेले। आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे कोष्ट्याला स्वप्न पडलं। स्वप्नात स्वामींनी कोष्ट्याला दर्शन दिलं। स्वामींना स्वप्नात पाहून त्या गाढ झोपेत सुद्धा कोष्ट्याला परमानंद झाला। त्याने साष्टांग नमस्कार घातला। स्वामींनी त्याला उचलून वडिलांच्या मायेने जवळ घेतलं। स्वामी त्याला म्हणाले, माझ्या भक्त राजा, ह्या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारातच वैकुंठवासी झाले। खूप पुण्यवान म्हणून त्यांना प्रत्यक्ष पंढरपुरात मृत्यू आला। मी काय सांगतो ते ऐक। तुझ्या वडिलांनी तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या पाठीमागच्या अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवलं आहे, ते तू घे। स्वप्न संपलं, कोष्टी जागा झाला। स्वामींनी स्वप्न दृष्टांत दिला ह्याचा त्याला अर्थ कळेना, कारण वडील मृत्युमुखी पडले हे दुःख तर होतंच, परंतु वडिलांनी आपल्यासाठी धन जपून ठेवलं आहे हे स्वामींनी कसं

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की स्वामींचं नाम आपल्याला जमेल तसं आणि जमेल तेव्हा सतत घेत राहा. त्यांच्याच नामात सतत गर्क राहा. स्वामींच्या नित्य सहवासात राहण्याचं नाम हे एकमेव साधन आहे. नामातून स्वामींचं दर्शन घडतं. नामामुळे वाणी पवित्र होते. नाम आपलं चित्त स्वामी चरणांशी एकाग्र करतं. मोठे मोठे पातकांचे डोंगर सुद्धा स्वामी नामाने नाश पावतात आणि केवळ तुम्ही पुण्य संचयाचे धनी होता. एक सांगतो, आपलं अवघं ज्ञात आणि अज्ञात अस्तित्व स्वामींच्या स्मरणात पार विरघळून जातं. मीपणाचं अहंकारी अस्तित्व संपुष्टात येतं. स्वामींची कृपा झाली की आपण आनंद राज्याचे सम्राट होतो.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 14 श्री गणेशाय नमः। भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मीला पुरुषोत्तम मासातील दीप प्रज्वलित ठेवण्याच्या पुण्याचं वर्णन करणारी आणखी एक कथा सांगितली। तो म्हणाला, पूर्वी सौभाग्य नावाच्या नगरीत चित्रबाहू नावाचा राजा राज्य करीत होता। तो शूरवीर आणि धार्मिक होता, कृष्ण भक्त होता। एके दिवशी अगस्त्य ऋषी त्याच्याकडे आले, त्यांचं त्याने स्वागत केलं, त्यांची स्तुती केली, आपले सर्व राज्य त्यांना अर्पण करण्याची तयारी दर्शवली। अगस्त्यांना त्या कृष्णभक्त राजाचं दर्शन घेऊन आनंदच झाला होता। त्यांनी चित्रबाहूला म्हटलं, तुझं हे राज्य मी तुलाच परत देतो, तुला पाहूनही मला धन्यता वाटली आहे। तेवढ्यात राजाची पत्नी चंद्रकला तिथे आली। तिला अगस्त्यांनी कृष्णभक्तीचे आशीर्वाद दिले। राजाने विचारलं, ऋषिवर्य, मला हे राज्य वैभव, ही संपत्ती, ही सुशील पत्नी, हे सर्व कसं प्राप्त झालं? माझं कोणतं पूर्वपुण्य सफल झालं? मुनी म्हणाले, मला तुझा पूर्वजन्म पाहिला पाहिजे। त्यांनी तात्काळ समाधी लावली। तेव्हा त्यांना असं दिसलं, चित्रबाहू राजा पूर्वी मणिग्रीव नावाचा शूद्र होता। त्यांना जे दिसलं ते त्यांनी राजाला सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, चमत्कार नावाच्या शहरात तू मणिग्रीव नावाचा एक शूद्र होतास। तू अत्यंत दुराचारी होतास। तू सर्व प्रकारची पापे करीत होतास। चंद्रकला ही तुझी पत्नी त्यावेळी तुझीच सुंदरी नामक पत्नी होती। आपल्या पतीचे वर्तन दुष्ट असूनही ती पतिव्रता धर्माने त्याच्याबरोबर राहत होती। त्याचे अनेक गुन्हे झाले म्हणून त्याच्या जातभाईंनी त्याला हाकलून दिले। बृहद्बल राजाने त्याची सर्व मालमत्ता जप्त करून त्याला अरण्यात घालवून दिले। त्याची पत्नीही त्याच्याबरोबर गेली। पुष्कळ दिवस लोटले। मणिग्रीव प्राण्यांना मारून आपलं पोट भरत असे। काही दिवसांनी अरण्यातून उग्रदेव नावाचा एक तपस्वी चालला असता थकल्यामुळे मूर्छित पडला। मणिग्रीवाने त्याला पाहिलं आणि त्याच्यावर शीतल उपचार करून त्याला सावध केलं। त्याला आपल्या अंगणात आणलं, फलाहार दिला, सरोवरात स्नान करण्यास सांगितलं आणि दोघांनी मिळून त्याची सेवा केली। मणिग्रीवाने त्याची वास्तुपुस्तक केली आणि त्याने विचारल्यावरून स्वतःची माहिती सांगितली। तहान भुकेची शांती झाल्यामुळे आणि विश्रांती झाल्यामुळे उग्रदेव प्रसन्न झाला। आपण यात्रेला चाललो असता रस्ता चुकून अरण्यात आलो आणि अतिश्रमाने आणि तहान भुकेने व्याकुळ होऊन बेशुद्ध झालो। तुम्ही मला जीवदान दिले, असं म्हणून उग्रदेव त्यांना म्हणाला, तुमची या अरण्यातली वस्ती कशामुळे? तुम्ही नगरात का राहत नाही? मला तुमचं काही भलं करता आलं तर करीन, असं त्याने विचारल्यावर मणिग्रीवाला आनंद झाला आणि दैवयोगाने आपल्याला हा विप्र भेटला आहे, त्याच्या कृपेने आपली स्थिती सुधारली तर बरे, असा विचार करून मणिग्रीव आपली पूर्वकथा सांगू लागला। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 14वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, अधिक महिनाभर प्रवास करू नये. मासांती एका योग्य मनुष्याला यथायोग्य प्रवासासाठी धन देणे. ओम श्री विष्णवे नमः. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य। अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

अधिक मास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

0: अधिकमास पोथीचा आजचा भाग पुणे येथून श्री श्रीप्रसाद प्रदीप डावरे यांनी आपले स्वर्गीय वडील श्री प्रदीप बाळकृष्ण डावरे यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण नाम समास। मोठा समास आहे, 84 ओळी आहेत, प्रत्येक ओळी महत्त्वाची आहे। हा समास असा आहे की हा समास जर आपल्याला नीट समजला तर बहुतेक परमार्थ समजला असं म्हणायला हरकत नाही। भक्तीचं महात्म्य समर्थ्याने ह्याच्यामध्ये विशेषत्वाने सांगितलंय। पण ही जी भक्ती आहे ही आपण ज्याला भक्ती समजतो सामान्यतः काहीतरी संसारातलं मिळवण्यासाठी केली जाणारी भक्ती अशी ही भक्ती नाहीये। तर ही भक्ती अशी आहे की या भक्तीनं तो साधक ज्ञानी होतो, भक्त होतो, योगी होतो असं जे शेवटचं ठिकाण सांगितलेलं आहे तिथपर्यंत पोचू शकतो। त्यासाठी आवश्यक असणारा जो भाव आहे, जे अंतःकरण पाहिजे आहे, भगवंतावरची निष्ठा विश्वास पाहिजे आहे, ते सर्व कसं होतं हे सगळं या समासामध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेने सांगितलंय। ते आपण थोडं थोडं पाहणार आहोत। पहिल्यांदाच पहिल्या 4-5 ओव्यामध्ये समर्थाने संसाराचं वैयर्थ सांगितलेलं आहे। ज्या संसारामध्ये बुडून आपण संपूर्ण आपलं आयुष्य व्यर्थ घालवतो तो संसाराचं जर भयानक स्वरूप लक्षात आलं तर त्या संसारात राहूनच संसाराच्या पलीकडे कसं जायचं ते आपल्याला समजू शकेल हा समास जर नीट समजून घेतला तर। संसाराचं भयानक स्वरूप सांगताना समर्थ म्हणतात, संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार डंखू धावती विखार काळ सर्प आशा ममता देही बेडी। स्वतंत्र असलेला जीव त्याला बद्ध करण्याचं काम कोण करत असेल, आशा ममता सुसरी करिता ती तडा तोडी नेऊन दुःखाचे साकडी माझी घालती। संत म्हणतात सगळा हा संसार अत्यंत आनंदाचा आहे, जिकडे पाहावं तिकडे आनंदच आनंद आहे असं ते म्हणतात। परंतु सामान्य माणसाला जर काही वाटत असेल तर संसार हा दुःखाचा आहे असं म्हणतो। सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे म्हणतो। पण हा आनंद रूप संसार दुःखद रूप करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो जीवच करत असतो। मनुष्यच हे काम करत असतो की सुखाचा मार्ग सोडून दुःखाच्या मार्गावर चालत असतो। अहंकार नकरे उडविले, कशाचा अहंकार कुण असतो असतो, स्थूल अहंकार असतो आणि सूक्ष्म अहंकार असतो। तो स्थूल अहंकार मी कुणी श्रीमंत आहे, मी विद्वान आहे, मी बलवान आहे, नाना प्रकारच्या गोष्टी तो स्वतःला धरून त्या देहाचा जो अभिमान आहे तो माझा आहे असं धरून मोठमोठ्या गोष्टी बोलत असतो। पण असा एखादा क्षण येतो की तो अहंकार त्या क्षणात चक्काचूर होतो। संपत्ती असेल एका क्षणात कुठेतरी नाहीशी होते। देहाचं बल बलवान आहे असं म्हणत असतो, एखादा अपघात होतो आणि मनुष्य पांगळा होऊन पडतो, काही उडू शकत। पण अहंकार नकरे उडविले नेऊन पाताळी बुडवले, पण जोपर्यंत मी मी मी म्हणत असतो परंतु तो पाताळात बुडतो तेथून या सोडविले नवचे प्राणी। देहाला दगड बांधायचे आणि पाण्यावर व्हायचं असं जर कुणी म्हटलं तर कसं शक्य आहे? तरंगण्यासाठी आपण जे बांधतो ते पोकळ असलेले भोपळे डबा असं काही बांधत असतो, किंवा हळूहळू त्यातलं तंत्र जर लक्षात आलं तर काहीच न बांधता मनुष्य तरंगू शकतो। तसं या संसार सागरातून काय करायला पाहिजे हे जर लक्षात आलं तर त्याच्यामध्ये तो उत्तम तऱ्हेनं तरंगू शकतं, एवढंच नव्हे तर पलीकडेही जाऊ शकतो। पण त्याच्यासाठी हे जे धोंडे आहेत आशा ममता अहंकार काम मगर मिठी सुटे ना हे सगळे सोडवले पाहिजे। कामाची मगर मिठी आहे, एक कामना संपली की दुसरी, दुसरी कामना संपली की तिसरी। संत सांगतात कामना धरायची तर भगवंताची धरा, ह्या कामना आपोआप कमी ते होतील। तिरस्कार लागला तुटेना मद मत्सर ओहटेना भूली पडली। कशाचा मद, कशाने धुंद होऊन राहतो हा मदोन्मत्त होतो, तमोगुण रजोगुण हे वाढीला लागले की सामान्य जीव देखील मदोन्मत्त होतो। क का की तिन्ही पासून लांब राहायला सांगितलंय। कनक कांता आणि कीर्ती, कोणतीही गोष्ट मिळाली, सत्ता मिळाली, कीर्ती मिळाली की मनुष्य त्यांनी मदोन्मत्त होतो, धुंद होतो। वासना धामिण पडली गळा, धामिण आहे आणि ती वासनेची धामिण गळ्यात पडलेली आहे।
आदिनाथांच्या भोवती त्यांनी देखील गळ्यामध्ये नाग आहे, परंतु तो कशासाठी ती पातळी वेगळी आहे आणि हित जी आहे त्या वासना धामिणीने त्या जीवाला आवळून टाकलेलं आहे, जीवाच्या ताब्यात नाही येते कुणी। हे जे सगळे विकार आहेत हे सुद्धा ज्या जीवाच्या ताब्यात जर असतील तर त्याचा योग्य तो उपयोग केला जातो जगाच्या कल्याणासाठी। पण हा जो जीव आहे तो ह्या विकारांच्या तावडीत गेलेला आहे आणि परस्वाधीन होऊन नको त्या गोष्टी करतोय। वासना धामीन पडली गळा घालून वेटाळे व मी गरळा, विष ओकते आहे गळ्यात पडलेली आहे आणि विष ओकते आहे। जीवा लाळी वेळोवेळा भयानक, आपली जीभ बाहेर काढते आहे, आणखी काय काय मिळते ते बघते आहे। इच्छा असणं ठीक आहे, थोडी बाजूला राहू शकते, पण इच्छा जेव्हा अंतःकरणात खोल जाऊन बसते तेव्हा तिला वासना असं म्हणतात। आणि वयापरत्वे ही वासना जास्त खोल खोल राहते आणि अंतकाळी जी वासना घेऊन तो जातो त्याप्रमाणे त्याला जन्म येतो। म्हणजे वासना जी आहे ही दूर करण्यासाठी भगवंताची भक्तीच करायला पाहिजे असं सांगतात। माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, काय माझे, प्रपंच माझा, हे माझे आई वडील आहेत, हे माझे बहीण भाऊ आहेत, हे पैसे माझे, हे वैभव माझं, ही कीर्ती माझी, हे सगळं प्रपंचाचं ओझ आपल्या डोक्यावर जीव घेतो आणि माझं माझं म्हणतो आणि बुडत आहे त्याच्यामध्ये, तो बुडतो आहे न सोडी, बुडत असतो तरी त्याला सोडायला तयार होत नाही। फुंजे कुळाभिमाने, आमच्या कुळात कुणी असं केलंय का, त्या कुळाचा केवढा अभिमान, 96 कुळी 92 कुळी लग्न होणार नाही, कशाचा अभिमान बाबा। हे कुळाभिमान सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देहाला लागलेल्या आहेत, देहची नव्हे आपुला। अरे तू देह देखील तुझा नाही आहे, क्षणात आहे का नाही अशी स्थिती होतीये। असं असताना तू जागा कधी होणार, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधित, उपनिषद सांगून गेली, संत सांगून गेले, हा जागा होतच नाहीये। पडले भ्रांतीचे अंधारे, अंधार दाटलाय कशाचा, भ्रांतीचा, अज्ञानाचा, देहबुद्धीचा। नागविले अभिमान चोरे, मी मी म्हणत त्या अभिमानामध्ये नागवला जातो आहे। आले अहंतेचे काविरे भूतबाधा, अहंतेच्या पोटी असा काही नाचत असतो, मी म्हणेन तेच झालं पाहिजे, मी म्हणेन तेच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मी काय ते प्रमाण, बाकी जगात कोणी नाही। तो रावण जसं सांगत असतो ना, देव वगैरे सगळे जे देवदानव काही नाही कुणालाही नाही, सगळ्यांच्यावर माझी सत्ता चालते, मी म्हणेन ते व्हायला पाहिजे, असं एक काविर भरत पिशाच्या परी वावरे म्हटलेलं आहे। असे बहुतेक मंडळी आवर्ती पडली, सगळी जी मंडळी आहेत या भोवऱ्यात सापडली आणि प्राणी वाहतची गेले, गेली वयाची 20 25 50 60 70 80 वर्ष गेली, प्राणी वाहतोय या संसारातच वाहतोय। परंतु जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे, पण जर एखादा कोणी विचारवंत निघाला, त्याच्या लक्षात आलं की काय हा संसार चाललेला आहे, कसं हे आपले जीवन आहे, पशु पक्ष्यांचं जीवन आणि माणसाचं जीवन ह्याच्यात काहीच फरक नाहीये, ते जसे जगतायत तसेच आपण जगतोय, त्याच्यापेक्षा या नरदेहातून वेगळं काय मिळवायचंय, असा जर विचार एखाद्याला सुचला आणि त्याने भावाच्या बळाने भगवंताला जर हाका मारली तर काय घडत आहे, तर देव आपण घालून उडी तयासी नेले पहिलं थिडी। भगवंताला तेवढ्या आर्ततेनं जर हाका मारणारा भक्त असेल, आर्त जिज्ञासु अर्थार्थी आणि ज्ञानी, चार प्रकारचे भक्त सांगितलेत, आर्ततेनं जर भगवंताला हाका मारली तर देव आपण घालून उडी, वाट बघत नाही देव, उडी मारून येतो। कालियामर्दन करण्यासाठी गोपाळ कृष्ण जेव्हा गेले तेव्हा इकडं कळलं नंद यशोदेला की त्यांनी कालियाच्या डोहामध्ये उडी मारलेली आहे, सगळे धावत आले, छाती पिटीत आले, धाय मोकलून रडत आले आणि तिथे येऊन बेशुद्ध पडले। पण ते पडले कुठं, नदीच्या तीरावर, त्या डोहात नाही। एखादी व्यक्ती गेली त्याच्याबद्दलची काळजी वाटली तर सगळेजण धाय मोकलून रडतात, पण कुणी चितेवर उडी मारलेली पाहिलेली नाही आपण कोणी। एका संतांच्या बाबतीत मात्र सांगतात की त्यांना चितेवर ठेवल्यावर त्यांच्या कुत्र्यांनी त्या चितेवर उडी मारलेली होती आणि त्याच्याबरोबर तेही तोही जळून गेला, तोही त्याच्यामध्ये। म्हणजे जे पशुमध्ये प्रेम आहे तसं माणसात आहे का,
कितीही प्रेमाची व्यक्ती असं जरी म्हटलं तरी ती गेल्यानंतर दुसरी व्यक्ती त्याच्याबरोबर जात नाही. पण भगवंत मात्र इथं घालून उडी, त्या कालियाचा नाश करण्यासाठी एवढ्याशा गोपाळकृष्णांनी उडी मारलेली आहे. तसा कुणी भक्त जर संकटात सापडला तर भगवंत घालून उडी तयासी नेले पहिलं थडी, त्याला पहिलं तीराला घेऊन जातात. पहिलं तीराला घेऊन जातात ह्याचा देखील अर्थ असा आहे की आईला तीर आणि पहिलं तीर असं नाहीच आहे खरं म्हणजे. पण ज्याला अज्ञान आहे त्याला माया नदी आहे आणि मग अलीकडं आणि पलीकडं. जसं एका ठिकाणी नदीच्या तीरावर एक जण आले प्रवचनकार आणि त्याला सांगितलं नावाड्याला की मला पहिलं तीरावर घेऊन जा. तिकडं ते घेऊन गेले जरा आणि पुन्हा ते प्रवचन करून आणि त्यांनी सांगितलं मला पहिलं तीरावर घेऊन जा. तेव्हा त्यांनी विचारलं आईल तीर कुठलं आणि पहिलं तीर कुठलं. तर ज्या ठिकाणी आपण उभे असतो तिथं आईला तीर म्हणतो आणि आपल्याला पहिलं तीरावर जायचंय असं आपण म्हणत असतो. पण ज्याला बोध झाला त्याच्या लक्षात येतं माया ह्या नावाची नदीच नाहीये, संसार या नावाचा सागरच नाहीये. तेव्हा आईला तीरावरून पहिलं तिलाकडे जाण्याचा प्रश्नच नाहीये. ज्या ठिकाणी जिथं आपण जसे आहोत तिथं आपण मुक्तच आहोत. पण हा बोध व्हायला भगवंताची कृपा व्हायला लागते, सद्गुरूंची कृपा व्हायला लागते. पण जेव्हा असं संकट येतं तेव्हा संकटातून बाहेर काढण्याचं काम भगवंत करत असतात. तयासी नेले पहिलं थडी येर, येर म्हणजे इतर जी मंडळी, येर ते अभाविके, जे अभाविक मंडळी आहेत, नास्तिक मंडळी आहेत, भगवंताला न मानणारी मंडळी आहे, ती बापुडी वाहतची गेली असं म्हटलं. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृधः कस्य स्विद्धनम्.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारदन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मिलिंद दादा इकडे आलेले आपल्या स्टुडिओ मध्ये. नमस्कार मिलिंद दादा.
4: नमस्कार
3: दादा. आद्य शंकराचार्य हे जागतिक प्रतिभेचे तत्वज्ञ आहेत असं लोकमान्य टिळकांनीही म्हटलेलं आहे. आणि त्यांच्या गीता रहस्य या ग्रंथात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की आद्य शंकराचार्यांच्या तोडीचा तत्वज्ञ अजूनही कोणी झाला नाही.
4: खरंय खरंय
3: दादा. आज तुम्ही कोणतं स्तोत्र सांगणार आहात?
4: आज मी 5 अक्षरी मंत्र जो आहे नमः शिवाय,
3: हा,
4: त्याच्यावरती जे स्तोत्र रचलेलं आहे शंकराचार्यांनी, त्याचं नाव आहे शिवपंचाक्षर स्तोत्रम.
3: शिवपंचाक्षर स्तोत्रम.
4: तर हे शिवपंचाक्षर स्तोत्र जे आहे ते ज्याला आपण ओंकार म्हणतो, ओम नमः शिवाय असं म्हणतो, पण इथे स्तोत्रामध्ये ओंकार रचलेला नाहीये, त्याला आपण ओंकारला प्रणव म्हणतो. प्रणवासहित किंवा प्रणव रहित असं ते स्तोत्र आपण म्हणू शकतो.
3: म्हणजे नमः शिवाय मधल्या प्रत्येक अक्षरावर त्यांनी एक एक कडवर लिहिले का?
4: हो, 5 श्लोक जे आहेत, तर पहिला श्लोक न वरती आहे, दुसरा श्लोक म वरती आहे, तिसरा शी वरती आहे, चौथा वा वरती आहे आणि 5वा य वरती आहे, नमः शिवाय.
3: अरे वा,
4: प्रत्येक श्लोकामध्ये शिवाचं अप्रतिम वर्णन केलेलं आहे. आपण ऐकूयात तो.

तर नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, नागेंद्र हाराय म्हणजे नागाचा हार गळ्यामध्ये घातलेला आहे, त्रिलोचनाय म्हणजे त्याचे तीन नेत्र आहे, तिसरा नेत्र शिवाच्या कपाळावरती आहे, भस्मांग रागाय महेश्वराय ज्याच्या संपूर्ण अंगाला भस्म लावलेला आहे असा तो महाईश्वर ज्याला आपण महेश्वर म्हणतो तो आहे, तो कसा आहे, नित्याय शुद्धाय दिगंबराय, म्हणजे तो नित्य आहे, शुद्ध आहे, म्हणजे अविनाशी आहे, नित्य आहे म्हणजे अविनाशी आहे, तो त्याचा जन्म नाही झालेला आणि त्याला मृत्यू नाही असा अविनाशी आहे, शुद्ध केव्हा होतो ज्याला काही चिकटलेलं नाही, निर्लेप अशी त्याची स्थिती आहे, आणि दिगंबराय म्हणजे दिग्वस्त्र म्हणजे अंबराचं आकाशाचं वस्त्र ज्यांनी घातलेलं आहे, परिधान केलेलं आहे, तर शिव कसा आहे, ते तत्व कसं आहे, अनंत आहे, म्हणून आकाशाचं वस्त्र त्यांनी परिधान केलेलं आहे, आणि तस्मै नकाराय नमः शिवाय, त्या नकार स्वरूप शंकराला मी नमस्कार करतो.

0: मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय. मंदाकिनी म्हणजे गंगेचं नाव आहे ते, ज्याच्या जटेतून गंगा वाहती आहे. चंदन चर्चित आहे, चंदनाचं उठणं त्याला लावलेलं आहे. नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय. नंदी म्हणजे त्याचं जे वाहन आहे त्याचा तो ईश्वर आहे, नंदीचा ईश्वर आहे जो. आणि प्रमथनाथ, प्रमथ म्हणजे त्याचे जे शिवगण आहेत, त्याचे जे भक्त आहेत, शिष्य आहेत, त्यांचा पण तो नाथ आहे. नाथ म्हणजे त्यांचं पालन पोषण करणारा असा तो महा ईश्वर आहे. त्याचं पूजन कुठल्या पुष्पांनी केलेलं आहे तर मंदार पुष्प, इतरही सगळी पुष्प. तर आपल्याला माहिती की पारिजात, शिवपिंडीवरती पारिजातकाची पुष्प वाहतो, धोत्र्याची फुलं वाहतो, रुईची फुलं वाहतो. तर ही सगळी स्वर्गातनं आलेल्या त्या वृक्षांची फुलं आहेत ज्यांनी त्या संपूर्ण पिंडीला, त्या शिवाला सजवलेलं आहे. तस्मै मकाराय नमः शिवाय. तर अशा त्या विसर्गरहित मकार रूपी शंकराला माझा नमस्कार आहे. आता इथे विसर्ग म्हणजे नमः
1: असं नाही,
0: पण आपण त्याला विसर्ग सहित किंवा विसर्गरहित असं दोन्ही म्हणू शकतो.

0: नतो शिवाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। तर नीलकंठ म्हटलं जातं का? कारण अमृत मिळावं म्हणून देव आणि राक्षस यांनी समुद्राचं मंथन केलं। तर समुद्र मंथन करण्यासाठी मोठा पहाड त्यांनी घेतला आणि त्या पहाडाच्या माध्यमातून घुसळण्यासाठी मोठा सर्प होता। तर त्या सर्पाच्या तोंडातलं विष आहे ते समुद्रात सगळीकडे पसरलं आणि त्याच्या दाहकतेमुळे असुर आणि सुर दोघांनाही त्रास व्हायला लागला। म्हणून त्यांनी शिवाची करुणा भाकली, शिव आला आणि त्यांनी तो समुद्र सगळा प्यायला आणि त्यातलं विष त्यांनी शोषून घेतलं। तर समुद्र मंथन योग्य पद्धतीने पूर्णत्वाला जावं म्हणून ते विष पिणारा म्हणून त्याला नीलकंठ म्हटलं, कारण ते विष त्याच्या कंठामध्ये जमा झालं आणि सगळा निळा झाला कंठ त्याचा। शिवाला कंठामध्ये दाह होतो म्हणून त्याच्यावरती सतत अभिषेक केला जातो।
1: हे त्याच्या मागचं कारण आहे का?
0: हो, पाण्याचा दुधाचा अभिषेक केला जातो। वृषध्वजाय, ज्याच्या ध्वजावरती वृष आहे आणि नंदी ज्याचं वाहन पण आहे, असा वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। तो जो शिकार स्वरूप आहे त्या शंकराला मी नमस्कार करतो।

0: वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनिंद्र देवार्चित शेखराय, म्हणजे वसिष्ठ, अगस्ती, गौतम इत्यादी जे आपण सप्त ऋषी म्हणतो किंवा महान ऋषी म्हणतो, त्या सगळ्या ऋषी मुनींनी आणि देवांनी सुद्धा, गौतम आर्य म्हणजे देव यांनी सुद्धा ज्याची पूजा केली आहे, चंद्रार्क वैश्वा नर लोचनाय, जो स्वतः सर्वश्रेष्ठ आहे आणि चंद्र सूर्य अग्नि हे ज्याचे तीन नेत्र आहेत, पहिल्या याच्यात त्यांनी त्रिलोचन आहे म्हटलंय, ते नेत्र कुठले आहेत तर चंद्र सूर्य आणि अग्नि हे त्याचे तीन नेत्र इथे सांगितलेले आहेत. तस्मै वकाराय नमः शिवाय, त्या वकार स्वरूप बनलेल्या अर्थात वा अक्षर स्वरूप असलेल्या शिवाला माझा नमस्कार. इथे शिवायतला वा आहे पण श्लोकातली ओळ तस्मै वकाराय असं म्हटलं तर वकाराय किंवा वाकाराय असं म्हणू शकतो.
1: बरोबर.

0: यक्षस्वरूपाय जटाधराय, तो स्वतः यक्षस्वरूप आहे, जटाधराय ज्याच्या मस्तकी त्यांनी जटा धारण केलेल्या आहेत, पिनाक हस्ताय सनातनाय, ज्याच्या हातात पिनाक नावाचं धनुष्य आहे आणि जो सनातन म्हणजे सर्व काळ, नित्य नूतन म्हणजे कायम नवीनच स्थितीमध्ये असा असणारा आहे, दिव्याय देवाय दिगंबराय, त्या अलौकिक आणि दिगंबर असलेल्या देवाला तस्मै यकाराय नमः शिवाय, यकारात्मक अशा शंकराला माझा नमस्कार आहे.
1: वा वा किती सुंदर आहे
0: हो.
1: आणि अक्षरशः या पाच श्लोकांमधनं शिवजींचं दर्शन झालं असंच वाटतंय
0: अक्षरशः. आणि जटा म्हणजे केस नाहीत. तुम्हाला आठवत असेल कथेमध्ये जेव्हा सती अग्नीमध्ये स्वतःला समर्पित करते हे शिवाला कळतं आणि शिव अत्यंत क्रोधित होतात आणि एक एक जटा आपटतात आणि त्याच्यातनं शेकडो लाखो हजारोनी शिवगण निर्माण होतात आणि ते जाऊन संपूर्ण सृष्टीचा विनाश करायला लागतात. तर ती जटा म्हणजे एक एक केसामधन लाखो शिवगण निर्माण करण्याची शक्ती असलेली ती तत्व आहे. ते माणसासारखे केस म्हणून नाहीयेत पण आपण शिवाचं जेव्हा माणसासारखं रूप दाखवतो म्हणून ते जटा दाखवतो. तर आपण एखाद्या गोष्टीचं कोडिंग करतो आणि मग ते डिकोड करतो तेव्हा आपल्याला त्या तत्वाची संपूर्ण जाणीव होते. तसं शंकर म्हणजे कल्याण करणारी शक्ती, तिला काही आकार उकार रंगरूप नाहीये पण ती रंगरूपात आकारामध्ये कोडिंग करून ठेवलेली आहे आणि आपण या स्तोत्राच्या माध्यमातून ती डिकोड करतो.
1: वा वा.

0: आता शेवट त्याचा येतो सहावा श्लोक आहे, पंचाक्षरमिदं पुण्यम यह पठेत शिव सन्निधौ शिवलोकम वाप्नोति शिवेन सहमोदते। आपण फलश्रुती म्हणतो, तसं हे आहे की हे पुण्यकारक पाच अक्षरांचं शिवस्तोत्र जे आहे ते शंकराजवळ बसून जो पठण करेल त्याला शिवलोकाची प्राप्ती होईल आणि तो शिवलोकी शंकराच्या बरोबरीने आनंदाने राहील, अर्थात आपण ज्याला म्हणतो ना सालोक्य आणि सामिप्य याची प्राप्ती त्याला होईल। तर शिवलोक म्हणजे सालोक्य, सामिप्य म्हणजे त्याच्या समीप राहणे, याची प्राप्ती त्याला होईल। आणि चतुर्विधा मुक्तीपैकी या दोन मुक्तीचे महत्वाचे प्रकार इथे त्यांनी सांगितलेले की सानिध्य मिळणं आणि त्याच्या सानिध्यासाठी त्या लोकांमध्ये तुम्हाला प्रवेश मिळणं, आणि इथे हे संपूर्ण स्तोत्र संपतं। आणि हे जर तुम्ही रोज स्वतः ऐकलत किंवा स्वतः पाठ करून डोळे मिटून म्हटलं तर तुमचा नमशिवाय हा जप पण होतो, तो मंत्र पण तुमचा सिद्ध होतो आणि शुद्धी पण होते मनाची बुद्धीची।
1: फार सुंदर। श्रोते हो, तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील। तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा, आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000। पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये। अलक्ष निरंजन।
2: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे।
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात। नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत।
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305।
4: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत कबीरदास यांचं हिंदी भजन. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अतुल केसकर यांनी सतारीवर वाजवलेला राग मधुवंती, यांना तबला साथ पंडित विकास पुरंदरे.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अतुल केसकर यांनी सतारीवर वाजवलेला राग मधुवंती, यांना तबला साथ पंडित विकास पुरंदरे. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोतेहो आताईकुया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: श्रोतेहो भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शनिवार, अधिक ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी अर्थात 30 मे 2026। आजचं नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र। सकाळी 11:57 नंतर पौर्णिमा प्रारंभ होत आहे। आज गोवा राज्य दिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। ब्रह्माला ज्या अज्ञानाची उपाधी येते ते अज्ञान सत्व रज आणि तम या 3 गुणांनी युक्त आहे। अज्ञानात हे जे 3 गुण आहेत ते कमी किंवा जास्त होऊ शकतात, त्यातला एखादा गुण प्रधान होऊन बाकीचे दोघे गौण होतात। अज्ञान समष्टी ही शुद्ध सत्वगुण प्रधान असणारी असते। ही अज्ञान समष्टी ब्रह्माला म्हणजेच शुद्ध चैतन्याला उपाधी म्हणून आली की त्या चैतन्याला ईश्वर असं नाव दिलं जातं आणि हा ईश्वर सर्वज्ञ सर्वेश्वर अंतर्यामी आणि जगाचं कारण बनतो। आणि या ईश्वराची उपाधी असणारी जी अज्ञान समष्टी आहे तिला कारण शरीर आनंदमय कोश सुषुप्ती आणि स्थूल सूक्ष्म प्रपंच लय स्थान असं म्हटलं जातं। अज्ञान व्यष्टीमध्ये मलिन सत्वगुण प्रधान असतो। ही अज्ञान व्यष्टी ब्रह्माला किंवा शुद्ध चैतन्याला उपाधी म्हणून आली की त्या चैतन्याला प्राज्ञ अशी संज्ञा दिली जाते। हा प्राज्ञ अल्पज्ञ अनिश्वर इत्यादी असतो आणि या प्राज्ञाची जी अज्ञान व्यष्टी ही उपाधी तिला कारण शरीर आनंदमय कोश सुषुप्ती आणि स्थूल सूक्ष्म शरीर प्रपंच लय स्थान असं म्हटलं जातं। या अज्ञानाच्या 2 शक्ती आहेत। ब्रह्माला उपाधी म्हणून येणाऱ्या अज्ञानाजवळ आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती अशा 2 शक्ती आहेत। अज्ञान हे स्वतःच्या आवरण शक्तीने ब्रह्माला आवरण घालतं आणि आवरण पडलेल्या ब्रह्मावर विक्षेप शक्तीने आकाश इत्यादी प्रपंच म्हणजे विश्व निर्माण करतं। म्हणजे असे तमोगुण प्रधान असणारे विक्षेप शक्तीने युक्त असे अज्ञान ही उपाधी असणाऱ्या शुद्ध चैतन्यापासून आकाश आकाशातून वायू वायूपासून तेज तेजापासून जल आणि जलामधून पृथ्वी या क्रमाने आकाश इत्यादी सूक्ष्म भूते उत्पन्न होतात। या तमोगुण प्रधान अज्ञानात सत्व आणि रज हे गुण कमी प्रमाणात का होईना असतातच आणि अज्ञानातील हे सत्व रज आणि तम हे 3 गुण आकाश इत्यादी सूक्ष्म भूतात उतरतात। वेगळ्या शब्दात सांगायचं तर चैतन्याच्या ब्रह्माच्या आत्म्याच्या अधिष्ठानावर तमप्रधान अज्ञानातून आकाश इत्यादी सूक्ष्म भूते उत्पन्न होतात। असा सविस्तर तपशील विवेक चुडामणी ग्रंथात आद्य शंकराचार्यांनी केला आहे। आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: अर्जुनाचे वडील पंडू, पंडूचे वडील व्यास म्हणजे आजोबा, त्याची समजूत खूप घातली व्यासांनी. आता रडण्यात अर्थ नाही अर्जुना, ह्याच्यानंतर कलियुग आता समोर दिसत आहे, हा संध्याकाळ चालू आहे. आणि मग कलियुगाचं घोर वर्णन या पुढच्या अध्यायात व्यासांनी केलंय, भयानक. याच्यापुढे अवर्षण येत राहतील, अपमृत्यू येत राहतील, अनंत व्याधी येतील, अनंत उपद्रव येतील, मन वाणी शरीर या सगळ्या दृष्टीनं प्रचंड दुःख होऊ शकतील. या युगाचाच महिमा असा आहे की नालायक माणसं मोठ्या पदाला चढतील, त्यामुळे सर्व जग अतुल दुःखामध्ये जाणार आहे अर्जुना. मग अशा वेळेला अर्जुन म्हणाला की आमच्या कालखंडामध्ये भगवान गोपाल कृष्णाने आम्हाला तारलं, असं कलियुगामध्ये कुणी तरण करणार नाही का? तर भागवत पुराणाप्रमाणे इथे विष्णू भक्ती सांगितली आहे, पण हे कूर्म पुराण असून सुद्धा इथं मात्र व्यासांनी शिवभक्तीचा थोडा आग्रह धरला आहे. अर्थात पुन्हा एकदा द्विधा मनस्थिती करायचं कारणच नाही, नाव कुठलंही द्यावं, शिव विष्णू एक शक्ती आहे यात संशय नाही. पण इथे शिव महात्म्य त्यांनी मुद्दाम सांगितलंय, कलियुगातली दुःख सहन करण्यासाठी प्रचंड शक्तीची गरज आहे, म्हणून रुद्र शक्तीला आवाहन करावं आणि तिच्याकडून शक्ती प्राप्त करून घ्यावी असं या ठिकाणी ऋषी म्हणतात. शक्य झालं तर आयुष्यात एकदा तरी एखाद्या वर्षाचा कालखंड वाराणसीमध्ये घालवावा असा आग्रह या ठिकाणी अनेक पुराणांनी धरला असल्यामुळे खरी काशीमध्ये खूप गर्दी आहे, पण सर्व भारतवर्षामध्ये ही पुराण प्रसिद्ध झाल्यामुळे कन्याकुमारीच्या टोकाच्याही माणसाच्या मनामध्ये ही इच्छा पूर्वी असायचीच की एक वर्ष का होईना वाराणसीमध्ये जाऊन राहावं. वरुणा आणि असी या दोन नद्यांचा संगम असल्यामुळे त्याचं नाव वाराणसी असं झालेलं आहे. आणि या ठिकाणी निवास करण्याचा, तपश्चर्या करण्याचा एक मोठा सद्गुण या ठिकाणी व्यास महर्षी सांगतात की वाराणसी हे महास्मशान आहे. बापरे, पण अर्जुनाने विचारलंय बापरे हा काय भयानक प्रकार तुम्ही सांगताय, महास्मशान? हो म्हणले, इतर स्मशान जी असतात त्याच्यामध्ये फक्त स्थूल देहाचा नाश आहे, आणि इथे तपस्या झाल्यामुळे जे आणखीन दोन देह असतात, स्थूल सूक्ष्म आणि कारण देह, या तीनही देहांचा नाश होण्याची शक्ती इथल्या तपस्येमध्ये असल्यामुळे याला महास्मशान असा शब्द यांनी वापरला. याच्यात तीन देह संपतात, नव्हे नव्हे चुकून माकून पातक झाल्यामुळे पिशाच्य योनीमध्ये जायची वेळ आली, अशा वेळेला सुद्धा इथे येऊन तप करावं तर त्या पिशाच्या योनीतून सुद्धा मुक्ती मिळते असं सांगितलंय. बापरे, आता पिशाच्या आपण झालो का नाही हे आपल्याला समजावं कसं, आपण वाराणसीला जावं कसं? पण यासाठी इथे एक फार छान योग सांगितलाय, त्या जीवाला ते कळतंय का नाही माहित नाही, पण चुकून असं आपल्या पूर्वजांमध्ये कोणाचं झालं असेल, त्याचं पिशाच्य झालं असेल समजा, त्याला गती नाही म्हणाली, तर तिथे पिशाच्य मोचन नावाचं जे तीर्थ आहे त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही एकूण वाराणसीमध्ये केलेली तपस्या आणि एक आठवडा त्या पिशाच्य मोचन तीर्थावरती तुम्ही जर थोडासा जप केलात तर असं कोणी पिशाच्य योनीमध्ये पूर्वजांमध्ये गेला असेल त्याला गती मिळण्याची या ठिकाणी त्यांनी आपल्याला शाश्वती दिलेली आहे. त्यासाठी मोठी कथाही त्याने त्याच्यात दिली आहे, शंकुकर्ण नावाच्या एका तपस्व्याची तपकथा या ठिकाणी आली आहे की जो वाराणसीमध्ये राहणारा अत्यंत कर्मठ असा तपस्वी होता, ज्यांनी आपल्या तपस्येनं तिथलं कुंड अत्यंत शक्तिशाली बनवलं होतं। आणि वाराणसीमधून इतर लोकांची सुद्धा दुःख पाहत फिरत असताना अचानक त्याला एक प्रेत येताना दिसलं, तिरडी घेऊन कोणीतरी येत होते। पण त्याच्या लक्षात आलं की हे प्रेत श्वासोच्छ्वास करत आहे। त्याने तिथे विचारलं की हे श्वास घेणारं प्रेत का आणलंय तुम्ही, त्याचा श्वास तर चालू आहे। तेव्हा त्या सगळ्या लोकांनी सांगितलं हे भयानक आहे, हे वायू वेगानं कसंही वाकड तिकडे इथं फिरतं आमच्या इथे गावात, बहुतेक पिशाच्या असावं, आम्ही कसे बसे प्रयत्न करून त्याला पकडलाय, तेव्हा आता ह्याला काय आम्हाला जिवंत सोडायची इच्छा नाही। काही तपस्येनं ह्यांना पिशाच्याला बहुतेक बांधता आलं, म्हणून मग शंकू करणं त्याच्यापाशी जातात, बाबा रे कोण तू? आणि तो कबूल करतो की हे म्हणतात ती खरी गोष्ट आहे, साधा मनुष्य फिरत असेल तर कोणी घाबरेल असू नये, एकदम भस्कन वायुवेगानं भरभरकून इकडून माणूस तिकडं गेला, बोबडीच वळायची हो एखाद्याची, बरं तिथून परत नीट चालत चालला हा, पण हा कधीही पाण्यावर जातो असा एकदम चपटी चपटी असल्यासारखा तरंगून पलीकडे निघून जातो, हे काय प्रकरण आहे? मध्ये डब्यासारखा होतो, मध्ये बॅटसारखा होतो, मध्ये धोपटण्यासारखा होतो, याला देहाला काही आकारच नाही, कसा बसा पकडलाय। अर्थात या निमित्तानं का होईना मुक्ती मिळेल या कल्पनेनेच त्यांनी स्वतःला बांधून घेतलंय, नाही तर ह्याच्यातून सटकायला घेतला अवघड नाही आहे। तो शेवटच्या धापा टाकतोय, शंकुकरणाच्या दिशेनं ती तिरडी चालल्यामुळं तो थांबलाय, शंकुकरणाची भेट त्यांनी घेतली आहे। काय चाललाच बाबा? तो म्हणला मी बऱ्याच शतकापूर्वीचं पिशाच्च आहे। अरे बापरे, किती? म्हणजे द्वापार युगापासून मी इथे आहे, इथे भगवान शंकरांचं वास्तव्य मी पाहिलंय, नव्हे मी भगवान शंकरांचं दर्शन घेतलंय, मी शंकरांना स्पर्श केलाय, अरे मग पिशाच्च कसा झालास? नाही म्हणले त्याच्यानंतर तपस्याच नाही केली, मला असं वाटलं की त्यांचं दर्शन झालं, त्यांचा स्पर्श झाला, आहा आमचे हात आकाशाला टेकले, प्रातःकाले शिवम दृष्ट्वा निशिपापम विनश्यती आजन्म कृतम माध्याने सायमने सप्तजन्मनाम, त्याचं दर्शन घेतलं की सगळी पापं जातात, मग पुढं करायला काय हरकत आहे, म्हणून पापं करत बसलो। परिणामत हा शिवस्पर्श मला झाल्यामुळे यमाचं दर्शन झालं नाही, मला मृत्यूचा त्रास नाही झाला, मग असं पिशाच्या योनीमध्ये जाऊन पडावं लागलं। शंकुकरण म्हणतात तुला शिवदर्शन झालेलं तू पिशाच्या वेड्या, ठीक आहे तुझी समस्या मला कळली, मी स्वतः 12 वर्ष तपस्या करून माझ्या इथलं कुंड मी सामर्थ्यवान बनवलंय, तुझ्या हाती तर पुण्य आहेच, मधला काही काळ तुझा पातकाचा गेला असेल, यामध्ये तू स्नान कर, एक मासभर या ठिकाणी शिवनामाची तपस्या कर, तुला उत्तम पुढची गती प्राप्त होईल किंवा मुक्तीची गती प्राप्त होईल। अशा रीतीनं त्या पिशाच्याला त्या ठिकाणी गती प्राप्त झाली असा व्यासांनी या ठिकाणी उल्लेख केलाय। ज्यायोगे पूर्वजांच्यापैकी कोणी पिशाच्या योनीमध्ये असेल, आप्तेष्टांपैकी कोणी असेल, कोणाला पिशाच्या बाधा असेल, तर त्या ठिकाणी जाऊन शिव जप करून एक मास आराधना करून पिशाच्य मोचन तीर्थावरती त्याला आपण गती द्यावी अशा ठिकाणी ते सांगतात। मग वाराणसीचं महात्म्य आहे, मंदाकिनीचं महात्म्य आहे, आणि व्यासांनी स्वतःचीच ही कथा फार छान सांगितली आहे। त्यामुळे मी माझ्या शिष्यगणांसह हे माहिती असलेल्या काळापासून सारखा वाराणसीतच राहतो, आज्ञमधनं आम्ही इकडच्या तिकडच्या तीर्थांना जायचो, जैमिनी नावाचे वगैरे त्यांचे व्यास शिष्य असायचे, आणि व्यास म्हणतात काही चमत्कार झाला एक दिवशी कळलंच नाही, कुठलं तरी शेजार पाजारचं तीर्थ बघून आम्ही सगळे शिष्य इथे आलो, अख्ख्या वाराणसीत फिरलो, कोणी भिक्षाच घातली नाही आम्हाला, आता काय भूक मारायचं, बरं पोटात भूक लागली की राग लवकर येतो, डोकंच फिरलं यांचं, आपण अनुक्रमणिकेत बघितलं होतं त्यांना भयंकर राग आला, ते म्हणले मी वाराणसीला शापच देतो आता, आणि असा शाप देण्यासाठी मी सिद्ध झालो की या वाराणसीच्या सगळ्या सिद्धी नष्ट होतील म्हणून, मला तुम्ही भिक्षा नाही ते साठी। आणि अशा वेळेला जगन्माता पार्वती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि ती म्हणाली व्यास महर्षी तुम्ही वाराणसीवर रागवू नका, चूक वाराणसीची नसून तुमची आहे, आपण उत्तम लोक प्राप्त होण्यासाठी किमान फक्त वर्षभराचाच विचार केला होता वाराणसीचा, तुम्ही जन्मभर सोडायलाच तयार नाही तिला, असे सगळेच जण वाराणसीत येऊन राहायला लागले तर पोसायचं किती लोकांना, कसं तिथे किती अर्थशास्त्राचा विषय मांडलाय. की सगळ्यांनी आपलं एखादं वर्ष आपण तिथे तपस्या करू, एखादा मास तपस्या करू, हे ठीक आहे. प्रत्येक भारतातल्या माणसाला जर इच्छा झाली की मी जन्मभर वाराणसीचंच राहीन, तर मग भारताचंच नाव वाराणसी करावं लागेल त्यासाठी. मग राहायचं कसं, इतक्या लोकांना कसं राहायला देणार. आणि मुळात व्यास तुम्ही ऋषी आहात, तुम्ही आता संन्यास ग्रहण करणार काही काळामध्ये, तेव्हा 3 दिवसापेक्षा एका ठिकाणी जास्त वेळ कोणीही राहायचं नाही संन्याशाने, तेव्हा तुम्ही इथून सतत भ्रमण करा. मात्र मग त्याने विनंती केली, असं काय करताय, असं करतो म्हणले, मी वर्षभर भ्रमण करतो पण दर महिन्याला 2 दिवस का होईना मला इथे वाराणसीमध्ये येऊन तप करण्याची संमती द्या. अर्थात काहीतरी सद्गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे की तिथे तप केल्याचा आनंद काही वेगळा मिळतो, इथे मला संमती द्या. अशा वेळेला पार्वतीनं त्यांना विनंती केली, त्यांना आदेश दिला की ठीक आहे बाबा, कोणत्याही चतुर्दशीला किंवा अष्टमीला तुम्हाला वाराणसी प्रवेश आम्ही मुक्त करू, बाकीच्या दिवशी तुम्ही इथे यायचं नाही, तुम्ही तुमच्या मार्गे राहा. तेव्हा आजही वाराणसीमध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये असं महात्म्य सांगितलं जातं की भागवत पुराण सांगणारे, अनेक पुराण सांगणारे जे व्यास महर्षींची आता गादी चालवणारे अनेक लोक आहेत, यांना जर व्यासांचं सान्निध्य हवं असेल, आता देहरूपाने काही ते दिसणार नाहीत नक्की, तर ते गुरुसेवा करण्यासाठी किंवा गुरु मंत्राचा जप करण्यासाठी वाराणसीमध्ये जातात. पण फोन करून जातात, चतुर्दशी आहे का, अष्टमी आहे का, अशा दृष्टीनं आजही तिथे गुरुपूजनासाठी माणसं या तारखांना जमतात, कारण या तिथीला व्यास तिथे असतात असं पुराणावरनं सगळ्यांनी ठरवलं आहे. तर याच्यानंतरच्या अध्यायांमध्ये मात्र प्रयाग क्षेत्राचं महात्म्य आले. महात्म्य शब्दाचा अर्थ एकच आहे, त्यातलं कुठलाही एक अध्याय वाचला की कळू शकतं की पुढे महात्म्य शब्द आला की हेच सगळं परत येणार आहे. म्हणजे साधारण या ठिकाणी स्नान केलं तर हे मिळेल, दान केलं तर हे मिळेल वगैरे वगैरे वगैरे लिहिलेलं असतं. प्रयाग क्षेत्राचं महात्म्य आहे, गंगा स्नानाचं महात्म्य आहे, यमुनेचं महात्म्य आहे, 9 द्वीपांचं महात्म्य आहे. ग्रह नक्षत्रांच्या गती सुद्धा ऋषींनी या ठिकाणी सांगितल्या आहेत की सूर्यापासून किती अंतर बुध आहे, किती अंतर चंद्र आहे, बापरे, सप्त पाताळ सांगितले आहेत आणि 7 सागर सांगितले आहेत. सगळे तपशिलांनी कधीतरी जेव्हा 7 दिवसाचा आपल्याला कालखंड आहे तेव्हा वाचू शकू. 7 सागर पटकन सांगतो कारण एकाच वाक्याची गंमत आहे. विष्णू पुराणामध्ये सुद्धा हे आले आहेत आणि याही पुराणात आले आहेत. आपल्याला साधारण हे 5 समुद्र माहिती आहेत, पण हे सगळेच समुद्र खाऱ्या पाण्याचे आहेत, हे सगळे समुद्र वेगळेच आहेत. तो 7 सागर ते सांगतात आणि मुद्दाम सांगतात की हे पृथ्वीच्या बाहेर नाही. मृत्यू लोकांमध्ये हे 7 सागर आहेत. आता आली का पंचायत, कुठले सागर आहेत, क्षीरसागर, दुधाचा सागर आहे, इक्षुरस सागर आहे, उसाच्या रसाचा सागर आहे, सुरोदक सागर आहे, दारूचा सुद्धा सागर आहे म्हणतात ते, याच्याबद्दल सांगतात नाही. घृत म्हणजे तुपाचा साखर आहे, सागर आहे असं म्हणतात. दधी म्हणजे दह्याचा सागर आहे म्हणतात. क्षारोदक म्हणजे खारट पाण्याचा आहे, तो तर आहेच. आणि स्वादोदक मधाचा सुद्धा सागर आहे असं म्हणतात. काय असं बरं हे, पण हे सगळं इथंच आहे म्हणतात, पृथ्वीच्या बाहेर नाही. तुम्हा आम्हाला तर दिसतही नाही, मग काय करावं. तर याच्यावरती चिंतन करताना ते कितपत खरं मानावं, खोटं मानावं, मानावं का मानू नये, सगळा तुमचा आमचा विषय आहे. पण ह्या विषयातले माझे थोडेसे मार्गदर्शक पंडित विनायकराव कुलकर्णी, म्हणजे ज्यांना भाऊ कुलकर्णी आपण म्हणतो, त्यांना सहज विचारलं की हे असे असे आपल्याच लोकांमध्ये सागर आहे असं म्हणतात, कसं काय म्हणायचं हो. तेव्हा त्यांनी एक चिंतन माझ्यासमोर मांडलं, ते मी आपल्यासमोर मांडतो आहे, मला ते आवडलं म्हणून मांडतो आहे, ते मानावं अशी काही सक्ती नाही कोणावर. ते म्हणाले, सागर या शब्दाचा अर्थ प्रचंड संचय असा घ्यायला हरकत नाही. तो एक प्रचंड संचय आहे, कशा कशाचा संचय म्हणतात ते? दुधाचा. या विश्वातल्या सर्व मातांच्या पाशी, म्हणजे मनुष्य प्राणी सगळे घेऊ ना, सर्व मातांपाशी असणारं दूध हा समुद्र नव्हे का? चिंतन आहे चांगलं. दह्याचा सागर आहे म्हणतात. या दुधावर पुष्ट झालेली सगळी बालसृष्टी. दही कसंही बघाव, इतकं गोड असतं ते दह्याच्या कवड्या वड्या अशा. त्यामुळे नंतरच्या काळात ते डुक्कर आणि माकड बघायला नको वाटतं, पण त्यांची पूर भलती गोड असतात. कधी डुकराचं पिल्लं सुद्धा इतकं गोड वाटतं बघायला. ते दह्याचा सागर, दह्याच्या ओढीसारखे गाल सगळ्यांचे मिलेंचे आहे का नाही? एकमेकांच्या बद्दल मनामध्ये असलेला स्नेह हा तुपाचा सागर आहे असं म्हटलं. उसाच्या रसाचा सागर आहे असं म्हणताय तो. सर्व पदार्थांमध्ये असणारी गोडी, सर्व पदार्थांमध्ये गोडी आहे. साखरेत नाही. खरंच आयुर्वेदाच्या दृष्टीनं खरी गोष्ट सांगतायत हे. नुसती दुधाबरोबर नुसती पोळी सुद्धा गोड लागू शकते जर सवय असेल तर. साखरेचं काहीही प्रमाण नसताना नुसती ताक पोळी गोड लागते. बिन साखरेचा चहा जन्मभर न पिणाऱ्या माणसाला बिन साखरेचा चहा गोड लागतो. आपण चमत्कार समजाल, पण जे आज आरोग्यासाठी शिवांबूचं सेवन करतात, आता स्वतःचं मूत्र ही तर किती भयानक गोष्ट असेल आपल्या सामान्यांच्या दृष्टीनं. पण ती म्हणले ती घेण्याची ज्यांना सवय आहे ते म्हणतात ती भयंकर गोड लागते आम्हाला. विश्वातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी गोडी आहे. लहान पोरं भिंतीची खरवडून माती सुद्धा खातात. माती सुद्धा गोड आहे. ते बत्ताशे खातात तसे माती खातात, खडू खातात, पेन्सिली खातात, काय लाकूड गोड आहे. या सगळ्यामध्ये असलेली गोडी हा त्यांनी इक्षुरस मानलाय. सुरोदक बोलायला नको, दारूचा सागर आहे सगळीकडे आहे. बाहेर आहे, आतही आहे. कित्येक माणसं जागी असतानाही शुद्धीत नसल्यासारखी वागतात बोलतात. तेव्हा समजून चालायचं सागरामध्ये लाटा उसळत आहेत, सुरोधक आहे. मध म्हणलं भाऊ मधाचा सागर कुठला? तुमच्या आमच्या वागण्यातला गोडवा हा मधाचा सागर. मनुष्य कित्येक वेळेला म्हणताना सांगतो ना काय गोड माणूस आहे. गोड माणूस म्हणजे काय? चाटून बघितलास काय? पंचेंद्रियांच्या दृष्टीनं गोड नाही आहे. एकमेकांमधलं वागण्यातलं माधुर्य. इक्षुरसाचा विचार केला तेव्हा आपण जड वस्तूंचा विचार करत होतो. इथे मानवा मानवातला, भूत मात्रातला, जीव मात्रातला जो स्नेह संबंध आहे तो मधु संबंध. या अर्थाने मध म्हणलं क्षारोदक हा, हे तर सरळ दिसतंय खारट पाण्याचा. पण तरी भाऊ पटकन म्हटले तू जो खारट पाण्याचा समुद्र म्हणतोयस तो तसा जमीन रूपी पृथ्वीच्या बाहेरचा विषय आहे. लोकात कुठं खारं पाणी आहे? तर तुमच्या आमच्या नेत्रामध्ये एकमेकांच्या दुःखासाठी येणारं पाणी हे खारट असत. तो खरा समुद्र आहे. आणि असं म्हणतात की सर्व मातांच्या पाशी असणारं हे दूध आणि हे प्रेम असलेलं क्षार या सात समुद्रांमध्येच भगवान विष्णूंचा निवास आहे. ते क्षीरसागरामध्ये असतात, ते मातेच्या मायेमध्ये त्यांचं रूप आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं. असो, पुढच्या अनेक अध्यायांमध्ये भारतवर्षामध्ये कोणकोणत्या नद्या पर्वत आहेत या सगळ्या गोष्टीचं वर्णन केलं आहे. तर पहिल्या भागाचा समारोप आपण या ठिकाणी करताना कूर्मरूपाला जे वंदन केलंय ते वंदन करून आपण या ठिकाणी आता थांबू. सहा नंतर या ठिकाणी प्रतिमासिक संगीत सेवा भगवंतांसमोर असते, तो विषय 6 वाजता व्हायचा आहे, त्याच्या आधी आरती वगैरे व्हायला हवी. उद्या सकाळच्या भागामध्ये ईश्वर गीता हा जो पुढचा अध्याय आहे, त्या ईश्वर गीतेमध्ये काय काय सांगितलंय तेही थोडं सूत्र पद्धतीनं आपल्याला घ्यायला हवं. तपशिलाने वाचायला बराच आपल्याला कालखंड द्यावा लागेल. आज ना उद्या आपण तपशिलाने वाचू, संशय नाही. पण या ठिकाणी भारतवर्षामध्ये कोणत्या नद्या आहेत, कोणते पर्वत आहेत, कोणते ऋतू आहेत, वर्णाश्रम कसे आहेत याचं वर्णन केलं आहे. विभिन्न पर्वतांवर सुद्धा देवांची कोणकोणती स्थानं आहेत त्याचं महात्म्य वर्णन केलं आहे. पुढच्या अध्यायामध्ये वैकुंठाचं महात्म्य आहे. पुन्हा एकदा विष्णू महात्म्याकडे येऊन पहिला भाग यांचा संपतो. आणि पहिल्या भागाची समापन करताना व्यास ऋषी सांगतायत, पठे देवालये स्नात्वा. चला, आपल्याला त्यांनी पास केलं बरं का की ह्याचं श्रवण किंवा पठण एखाद्या देवालयामध्ये स्नान वगैरे करून असं छानपैकी ऐकावं किंवा नदीच्या तीरावर ऐकलं तर ते आणखीन चांगलं. पठे देवालये स्नात्वा नदी तीरेषु चैवही नारायणं नमस्कृत्य भावेन पुरुषोत्तमं नमो देवादिदेवाय देवानां परमात्मने पुरुषाय पुराणाय विष्णवे कूर्मरूपिणे. भगवान महाविष्णु महाराज की जय. कूर्म पुराणाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जी ईश्वर गीता सांगितलेली आहे ती कूर्म रूपातल्या भगवंतांनी सांगितलेली नाही, ती शिवानी म्हणजे शंकरांनी व्यासांना दिलेली गीता आहे. या सर्व ऋषी मंडळींनी भगवान शिवांना उपदेश मागितला तेव्हा आधी भगवान शंकरांनी सर्व देवांमधलं एकत्व विशद केलं. तरी ऋषींचा विश्वास दृढ होईना. आपण आणि महाविष्णू एकच आहात होय, आम्हाला एकत्र दर्शन द्या बरं. आणि मग त्याच एका शरीराची दोन रूप करून एक विष्णू रूपात आणि एक शिव रूपात असं एकत्र दर्शन झालं. तेव्हा व्यास महर्षी म्हणतायत की आमच्या इतक्या जन्मोजन्मीच्या तपस्येनंतर किंवा आमच्या काही पूर्वपुण्याईनी म्हणू हे आम्हाला प्राप्त झालं, पण आमच्या पुढच्या पिढ्यांना हे प्राप्त व्हावं यासाठी आम्ही काय करावं, कशा तऱ्हेनं साधना करावी याचा आम्हाला उपदेश करा. आणि हा उपदेश याच्या पुढे जो सांगितला त्याला ईश्वर गीता असं नाव दिलं आहे. याच्यातले पहिले साधारण 12-15 अध्याय योगशास्त्राची तयारी कशी करावी यासाठी आहेत. आणि ही योगशास्त्राची तयारी तशीच पुढे गृहस्थाश्रमामध्ये वानप्रस्थामध्ये कशी चालू ठेवावी यासाठी गृहस्थ नियमाबरोबर त्याची कशी सांगड घालतात तोही विषय केला आहे. या ठिकाणी भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये एक गोष्ट विशद केली आहे. ते म्हणतात हे ऋषीवर, आपण खरे आत्मस्वरूपी आहोत याचा जीवनामध्ये काही क्षण आपल्याला अनुभव येतच असतो, अगदी सामान्याला सुद्धा. आपण म्हणजे शरीर नाही, याचा अनुभव जीवनामध्ये काही क्षणाला येतच असतो असं शिव म्हणतात. कसा काय येत असेल? मग आपल्या जीवनाचं चिंतन केलं तरी सुद्धा आपल्याला ते जाणवतं. मला प्रचंड राग आलेला आहे बाबांचा आणि आता मी जेवणार नाही. शरीर उपाशी आहे पण मी सुखात आहे. माझा जो निश्चय आहे तो पूर्ण झाल्यामुळे मी सुखात आहे, शरीर उपाशी आहे. हा अनुभव छोट्या छोट्या भांडणात सुद्धा तुमचा आमचा आहे. मग बाबा समजूत काढतील, आई समजूत कळेल, असं नको करू, तसं नको करू. किंवा मग एखाद्या वेळी आईनं प्रेमाने सांगितलं असेल, अगं तू आत्ता पटकन सहलीमधनं येणार आम्हाला माहीत नव्हतं, मी थोडंसंच करून ठेवलंय, फार काही नाही, चालेल ना गाई मला, मी खाल्लंय थोडंसंच, माझं नेहमीचं जेवण काही एवढंसं नाहीये, तरी माझं पोट भरलंय. माझ्या शरीराचं पोट आणि माझं पोट काहीतरी वेगळं आहे. तसे शिव सांगतात की प्रत्येकाला शरीरापेक्षा मी काहीतरी वेगळा आहे याचा जिवंतपणेही अनुभव येतच असतो. फक्त तो दृढ कायम आपण ठेवू शकत नाही, इतकाच विषय आहे. भगवान महाविष्णू महाराज की जय.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

आता ऐकूया विद्याधर गोखले यांचं गीत. संगीत वसंत देसाई, स्वर प्रसाद सावकार यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण नाम समास। मोठा समास आहे, 84 ओळ्या आहेत, प्रत्येक ओळी महत्त्वाची आहे। हा समास असा आहे की हा समास जर आपल्याला नीट समजला तर बहुतेक परमार्थ समजला असं म्हणायला हरकत नाही। भक्तीचं महात्म्य समर्थ्याने ह्याच्यामध्ये विशेषत्वाने सांगितलंय। पण ही जी भक्ती आहे ही आपण ज्याला भक्ती समजतो सामान्यतः काहीतरी संसारातलं मिळवण्यासाठी केली जाणारी भक्ती अशी ही भक्ती नाहीये। तर ही भक्ती अशी आहे की ह्या भक्तीनं तो साधक ज्ञानी होतो, भक्त होतो, योगी होतो असं जे शेवटचं ठिकाण सांगितलेलं आहे तिथपर्यंत पोचू शकतो। त्यासाठी आवश्यक असणारा जो भाव आहे, जे अंतःकरण पाहिजे आहे, भगवंतावरची निष्ठा विश्वास पाहिजे आहे, ते सर्व कसं होतं हे सगळं या समासामध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेने सांगितलंय। ते आपण थोडं थोडं पाहणार आहोत। पहिल्यांदाच पहिल्या 4-5 ओव्यामध्ये समर्थाने संसाराचं वैयर्थ सांगितलेलं आहे। ज्या संसारामध्ये बुडून आपण संपूर्ण आपलं आयुष्य व्यर्थ घालवतो तो संसाराचं जर भयानक स्वरूप लक्षात आलं तर त्या संसारात राहूनच संसाराच्या पलीकडे कसं जायचं ते आपल्याला समजू शकेल हा समास जर नीट समजून घेतला तर। संसाराचं भयानक स्वरूप सांगताना समर्थ म्हणतात, संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार काळ सर्प, अशा ममता देही बेडी। स्वतंत्र असलेला जीव त्याला बद्ध करण्याचं काम कोण करत असेल, आशा ममता। सुसरी करिता ती तडा तोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालती। संत म्हणतात सगळा हा संसार अत्यंत आनंदाचा आहे, जिकडं पाहावं तिकडं आनंदच आनंद आहे असं ते म्हणतात। परंतु सामान्य माणसाला जर काही वाटत असेल तर संसार हा दुःखाचा आहे असं म्हणतो। सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे म्हणतो। पण हा आनंद रूप संसार दुःखद रूप करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो जीवच करत असतो। मनुष्यच हे काम करत असतो की सुखाचा मार्ग सोडून दुःखाच्या मार्गावर चालत असतो। अहंकार नकरे उडविले, कशाचा अहंकार कुणासतो पासतो? स्थूल अहंकार असतो आणि सूक्ष्म अहंकार असतो। तो स्थूल अहंकार, मी कुणी श्रीमंत आहे, मी विद्वान आहे, मी बलवान आहे, नाना प्रकारच्या गोष्टी तो स्वतःला धरून, त्या देहाचा जो अभिमान आहे तो माझा आहे असं धरून मोठमोठ्या गोष्टी बोलत असतो। पण असा एखादा क्षण येतो की तो अहंकार त्या क्षणात चक्काचूर होतो। संपत्ती असेल एका क्षणात कुठेतरी नाहीशी होते। देहाचं बलवान आहे असं म्हणत असतो, एखादा अपघात होतो आणि मनुष्य पांगळावून पडतो, काही उडू शकतो। अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडवले। पण जोपर्यंत मी मी मी म्हणत असतो परंतु तो पाताळात बुडतो, तेथून या सोडविले न वचे प्राणी। देहाला दगड बांधायचे आणि पाण्यावर पाहायचं असं जर कुणी म्हटलं तर कसं शक्य आहे? तरंगण्यासाठी आपण जे बांधतो ते पोकळ असलेले भोपळे डबा असं काही बांधत असतो, किंवा हळूहळू त्यातलं तंत्र जर लक्षात आलं तर काहीच न बांधता मनुष्य तरंगू शकतो। तसं या संसार सागरातून काय करायला पाहिजे हे जर लक्षात आलं तर त्याच्यामध्ये तो उत्तम तऱ्हेनं तरंगू शकतं, एवढंच नव्हे तर पलीकडेही जाऊ शकतो। पण त्याच्यासाठी हे जे धोंडे आहेत, आशा ममता अहंकार काम मगर मिठी सुटेना, हे सगळे सोडवले पाहिजे। कामाची मगर मिठी आहे, एक कामना संपली की दुसरी, दुसरी कामना संपली की तिसरी। संत सांगतात कामना धरायची तर भगवंताची धरा, ह्या कामना आपोआप कमी ते होतील। तिरस्कार लागला तुटेना मद मत्सर वो हटेना, भूली पडली। कशाचा मद? कशाने धुंद होऊन राहतो हा मदोन्मत्त होतो? तमोगुण रजोगुण हे वाढीला लागले की सामान्य जीव देखील मदोन्मत्त होतो। क का की तिन्ही पासून लांब राहायला सांगितलंय। कनक कांता आणि कीर्ती, कोणतीही गोष्ट मिळाली, सत्ता मिळाली, कीर्ती मिळाली की मनुष्य त्यांनी मदोन्मत्त होतो, धुंद होतो। वासना धामीण पडली गळा, धामीण आहे आणि ती वासनेची धामीण गळ्यात पडलेली आहे।
आदिनाथांच्या भोवती त्यांनी देखील गळ्यामध्ये नाग आहे, परंतु तो कशासाठी, ती पातळी वेगळी आहे आणि हिथं जी आहे त्या वासना धामिणीनी त्या जीवाला आवळून टाकलेलं आहे. जीवाच्या ताब्यात नाही येथे कुणी. हे जे सगळे विकार आहेत हे सुद्धा ज्या जीवाच्या ताब्यात जर असतील तर त्याचा योग्य तो उपयोग केला जातो जगाच्या कल्याणासाठी. पण हा जो जीव आहे तो ह्या विकारांच्या तावडीत गेलेला आहे आणि परस्वाधीन होऊन नको त्या गोष्टी करतोय. वासना धामीन पडली गळा घालून वेटाळे व मी गरळा. विष ओकते आहे गळ्यात पडलेली आहे आणि विष ओकते आहे. जीवा लाळी वेळोवेळा भयानक. आपली जीभ बाहेर काढते आहे आणखी काय काय मिळते ते बघते आहे. इच्छा असणं ठीक आहे, थोडी बाजूला राहू शकते, पण इच्छा जेव्हा अंतःकरणात खोल जाऊन बसते तेव्हा तिला वासना असं म्हणतात. आणि वयापरत्वे ही वासना जास्त खोल खोल राहते आणि अंतकाळी जी वासना घेऊन तो जातो त्याप्रमाणे त्याला जन्म येतो. म्हणून वासना जी आहे ही दूर करण्यासाठी भगवंताची भक्तीच करायला पाहिजे असं सांगतात. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे. काय माझे? प्रपंच माझा. हे माझे आई वडील आहेत, हे माझे बहीण भाऊ आहेत, हे पैसे माझे, हे वैभव माझं, ही कीर्ती माझी, हे सगळं प्रपंचाचं ओझ आपल्या डोक्यावर जीव घेतो आणि माझं माझं म्हणतो आणि बुडत आहे त्याच्यामध्ये. तो बुडतो आहे न सोडी, बुडत असतो तरी त्याला सोडायला तयार होत नाही. फुंजे कुळाभिमाने. आमच्या कुळात कुणी असं केलंय का? त्या कुळाचा केवढा अभिमान. 96 कुळी 92 कुळी लग्न होणार नाही, कशाचा अभिमान बाबा. हे कुळाभिमान सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देहाला लागलेल्या आहेत. देहची नव्हे आपुला. अरे तू देह देखील तुझा नाही आहे. क्षणात आहे का नाही अशी स्थिती होतीये. असं असताना तू जागा कधी होणार? उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधित. उपनिषद सांगून गेली, संत सांगून गेले, हा जागा होतच नाहीये. पडले भ्रांतीचे अंधारे. अंधार दाटलाय कशाचा? भ्रांतीचा, अज्ञानाचा, देहबुद्धीचा. नागविले अभिमान चोरे. मी मी म्हणत त्या अभिमानामध्ये नागवला जातो आहे. आले अहंतेचे काविरे भूतबाधा. अहंतेच्या पोटी असा काय नाचत असतो. मी म्हणेन तेच झालं पाहिजे, मी म्हणेन तेच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मी काय ते प्रमाण, बाकी जगात कोणी नाही. तो रावण जसं सांगत असतो ना, देव वगैरे सगळे जे देवदानव काही नाही कुणालाही नाही, सगळ्यांच्यावर माझी सत्ता चालते, मी म्हणेन ते व्हायला पाहिजे. असं एक काविर भरत पिशाच्या परिवावर म्हटलेलं आहे. असे बहुतेक मंडळी आवर्ती पडली. सगळी जी मंडळी आहेत या भोवऱ्यात सापडली आणि प्राणी वाहतची गेले. गेली वयाची 20, 25, 50, 60, 70, 80 वर्ष गेली, प्राणी वाहतोय, या संसारातच वाहतोय. परंतु जे ही भगवंत असे बोभाईले भावार्थ बळे. पण जर एखादा कुणी विचारवंत निघाला, त्याच्या लक्षात आलं की काय हा संसार चाललेला आहे, कसं हे आपले जीवन आहे, पशु पक्ष्यांचं जीवन आणि माणसाचं जीवन याच्यात काहीच फरक नाही आहे, ते जसे जगतायत तसेच आपण जगतोय, याच्यापेक्षा या नरदेहातून वेगळं काय मिळवायचं आहे, असा जर विचार एखाद्याला सुचला आणि त्याने भावाच्या बळाने भगवंताला जर हाका मारली तर काय घडत आहे? तर देव आपण घालून उडी तयासी नेले पहिलं थिडी. भगवंताला तेवढ्या आर्ततेनं जर हाका मारणारा भक्त असेल, आर्त जिज्ञासु अर्थार्थी आणि ज्ञानी, चार प्रकारचे भक्त सांगितले, आर्ततेनं जर भगवंताला हाका मारली तर देव आपण घालून उडी, वाट बघत नाही देव, उडी मारून येतो. कालियामर्दन करण्यासाठी गोपाळ कृष्ण जेव्हा गेले तेव्हा इकडं कळलं नंद यशोदेला की त्यांनी कालियाच्या डोहामध्ये उडी मारलेली आहे. सगळे धावत आले, छाती पिटीत आले, धाय मोकलून रडत आले आणि तिथं येऊन बेशुद्ध पडले. पण ते पडले कुठं? नदीच्या तीरावर, त्या डोहात नाही. एखादी व्यक्ती गेली त्याच्याबद्दलची काळजी वाटली तर सगळेजण धाय मोकलून रडतात, पण कुणी चितेवर उडी मारलेली पाहिलेली नाही आपण. पण एका संतांच्या बाबतीत मात्र सांगतात की त्यांना चितेवर ठेवल्यावर त्यांच्या कुत्र्यांनी त्या चितेवर उडी मारलेली होती आणि त्याच्याबरोबर तेही तोही जोडून गेला, तोही त्याच्यामध्ये. म्हणजे जे पशुमध्ये प्रेम आहे तसं माणसात आहे का?
कितीही प्रेमाची व्यक्ती असं जरी म्हटलं तरी ती गेल्यानंतर दुसरी व्यक्ती त्याच्याबरोबर जात नाही. पण भगवंत मात्र इथं घालून उडी. त्या कालियाचा नाश करण्यासाठी एवढ्याशा गोपाळ कृष्णाने उडी मारलेली आहे. तसा कुणी भक्त जर संकटात सापडला तर भगवंत घालून उडी तयासी नेले पहिलं थडी, त्याला पहिलं तीराला घेऊन जातात. पहिलं तीराला घेऊन जातात ह्याचा देखील अर्थ असा आहे की आईला तीर आणि पहिलं तीर असं नाहीच आहे खरं म्हणजे. पण ज्याला अज्ञान आहे त्याला माया नदी आहे आणि मग अलीकडं आणि पलीकडं. जसं एका ठिकाणी नदीच्या तीरावर एक जण आले प्रवचनकार आणि त्याला सांगितलं नावाड्याला की मला पहिलं तीरावर घेऊन जा. तिकडं ते घेऊन गेले. जरा वेळाने पुन्हा ते प्रवचन करू आणि त्यांनी सांगितलं मला पहिलं तीरावर घेऊन जा. तेव्हा त्यांनी विचारलं आईल तीर कुठलं आणि पहिलं तीर कुठलं. तर ज्या ठिकाणी आपण उभे असतो तिथं आईला तीर म्हणतो आणि आपल्याला पहिलं तीरावर जायचंय असं आपण म्हणत असतो. पण ज्याला बोध झाला त्याच्या लक्षात येतं माया ह्या नावाची नदीच नाहीये, संसार या नावाचा सागरच नाही आहे. तेव्हा आईल तीरावरून पहिलं तिलाकडे जाण्याचा प्रश्नच नाहीये. ज्या ठिकाणी जिथं आपण जसे आहोत तिथं आपण मुक्तच आहोत. पण हा बोध व्हायला भगवंताची कृपा व्हायला लागते, सद्गुरूंची कृपा व्हायला लागते. पण जेव्हा असं संकट येतं तेव्हा संकटातून बाहेर काढण्याचं काम भगवंत करत असतात. तयासी नेले पहिलं थडी येर, येर म्हणजे इतर जी मंडळी, येर ते अभाविके, जे अभाविक मंडळी आहे, नास्तिक मंडळी आहे, भगवंताला न मानणारी मंडळी आहे, ती बापुडी वाहतची गेली असं म्हटलं. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत कबीरदास यांचं हिंदी भजन. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, संगीतकार श्रीनिवास केसकर यांच्या संगीत रचनेतली ही पदरचना ऐकूयात. पद आहे प्रतिभानुज यांचं आणि स्वर नंदू भागवत यांचा.

0: भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, भक्ति सुधा वरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार। श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसलेले असायचे। गावोगावचे भक्त स्वामींच्या दर्शनाला नित्य यायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे, आपल्या अडचणी सांगायचे, मनातली दुःख मोकळी करायचे। स्वामी प्रत्येकाला आधार द्यायचे। स्वामींच्या सहवासात माणसांना खूप आनंद मिळायचा, म्हणून काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला यायचे। मंगळवेढ्यात एक कोष्टी राहत होता, तो स्वामींचा निस्सीम भक्त होता। सकाळ संध्याकाळ स्वामींच्या दर्शनाला यायचा, स्वामींच्या चरणांवर माथा टेकवायचा, काही वेळ हात जोडून उभा राहायचा आणि स्वामींनी खूण केली की आशीर्वाद मिळाला ह्या आनंदात घराकडे निघून जायचा। एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले। मला विचारत होते, येतोस का पांडुरंगाच्या दर्शनाला? मी म्हणालो, स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाला प्रत्यक्ष अनुभवतो आहे, त्यात खंड पडायला नको। स्वामी कोष्ट्याकडे पाहून प्रसन्न हसले। दोन चार दिवस गेले। आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे कोष्ट्याला स्वप्न पडलं। स्वप्नात स्वामींनी कोष्ट्याला दर्शन दिलं। स्वामींना स्वप्नात पाहून त्या गाढ झोपेत सुद्धा कोष्ट्याला परमानंद झाला। त्याने साष्टांग नमस्कार घातला। स्वामींनी त्याला उचलून वडिलांच्या मायेने जवळ घेतलं। स्वामी त्याला म्हणाले, माझ्या भक्त राजा, ह्या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारातच वैकुंठवासी झाले। खूप पुण्यवान म्हणून त्यांना प्रत्यक्ष पंढरपुरात मृत्यू आला। मी काय सांगतो ते ऐक। तुझ्या वडिलांनी तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या पाठीमागच्या अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवलं आहे, ते तू घे। स्वप्न संपलं, कोष्टी जागा झाला। स्वामींनी स्वप्न दृष्टांत दिला ह्याचा त्याला अर्थ कळेना, कारण वडील मृत्युमुखी पडले हे दुःख तर होतच, परंतु वडिलांनी आपल्यासाठी धन जपून ठेवलं आहे हे स्वामींनी कसं काय सांगितलं। सकाळी ती प्रचिती कोष्ट्याला आली, त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही। ते सर्व धन घेऊन कोष्टी स्वामींकडे गेला। ते धन त्याने स्वामींच्या चरणांशी ठेवलं आणि वर घरच्या तुळशीचं पान ठेवलं। स्वामी मंद हसले, म्हणाले, मला काय करायचं आहे हे धन, घरी घेऊन जा। वडिलांनी तुझा योगक्षेम चालावा म्हणून हे ठेवलं होतं, काळजी करू नकोस, त्या धनाचा वापर सत्कार्यासाठी कर।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की स्वामींचं नाम आपल्याला जमेल तसं आणि जमेल तेव्हा सतत घेत राहा। त्यांच्याच नामात सतत गर्क राहा। स्वामींच्या नित्य सहवासात राहण्याचं नाम हे एकमेव साधन आहे। नामातून स्वामींचं दर्शन घडतं, नामामुळे वाणी पवित्र होते। नाम आपलं चित्त स्वामी चरणांशी एकाग्र करतं। मोठे मोठे पातकांचे डोंगर सुद्धा स्वामी नामाने नाश पावतात आणि केवळ तुम्ही पुण्य संचयाचे धनी होता। एक सांगतो, आपलं अवघ ज्ञात आणि अज्ञात अस्तित्व स्वामींच्या स्मरणात पार विरघळून जातं। मीपणाचं अहंकारी अस्तित्व संपुष्टात येतं। स्वामींची कृपा झाली की आपण आनंद राज्याचे सम्राट होतो।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 30 मे. सर्वांचं विस्मरण करून रामच आठवावा. अकर्तेपणे करीत रहावे कर्म, हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग. न करावा कोणाचा द्वेष मत्सर, सर्वात पहावा आपला रघुवीर. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे. याला उपाय एकच जाण, रघुनाथा वाचून न आवड दुजी जाण. देहाचे दुःख अत्यंत भारी, राम कृपेने त्याची जाणीव दूर करी. मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम, हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम. अभिमान नसावा तिळभरी, निर्भय असावे अंतरी. जे दुःख देणे आले रामाचे मनी, ते तू सुख मानी. देह टाकावा प्रारब्धावर, आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर. मी असावे रामाचे, याहून जगी दुसरे न दिसावे साचे. प्रपंचातील सुख दुःख ठेवावे देहाचे माथा, आपण न सोडावे रघुनाथा. आपण नाही म्हणू कळले जाण, ज्ञानाचे दाखवावे अज्ञान. दोष न पहावे जगाचे, आपले आपण सुधारून घ्यावे साचे. कोणास न लावावा धक्का, हाच नेम तुम्ही राखा. एक राम सेवा अंतरी, सर्वा भूती भगवत भाव धरी. राम ज्याचा धनी, त्याने न भावे दैन्यवाणी. नका मागू कुणा काही, भाव मात्र ठेवा रामापायी. वाईटातून साधावे आपले हित, हे ठेवावे मनी निश्चित. भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण. म्हणून भक्ती व नाम याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान. परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण, त्यातच त्यास पाहावे आपण. सर्व करता राम हा भाव ठेवता चित्ती, खऱ्या विचारांची जोडेल संगती. व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न मानी. मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी, सुखाने वर्तत जावे जनी. एकच क्षण ऐसा यावा, जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. रामाविण उठे जी जी वृत्ती, त्यासी आपण न भावे सांगाती. मी रामाचा हे जाणून वृत्ती ठेवावी समाधान. धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो, ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती. वृत्ती बनविण्याचे साधन, राखावे परमात्म्याचे अनुसंधान. शरीर संपत्ती क्षीण झाली, तरी वृत्ती तशी नाही बनली. विषयाधीन जरी होय वृत्ती, तरी दुरावेल तो रघुपती. संतांची जेथे वस्ती, तेथे आपली ठेवावी वृत्ती. सतत विवेक अखंड चित्ती, रामनामी मनोवृत्ती. हेची तुम्हा परमप्राप्ती. नामामध्ये ऐसी सत्ता, जेणे जोडे रघुनाथा. नामा परते न मानावे हित, हेच आजवर सांगत आलो सत्य. भगवंताला आपले होणे आवडते फार, श्रीरामनामी राहावे खबरदार. रघुनाथ स्मरणात असावे आनंदात, तेथे न चाले कोणाची मात। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूयात समर्थ रामदासस्वामींची भक्तिरचना, संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 14 श्री गणेशाय नमः। भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मीला पुरुषोत्तम मासातील दीप प्रज्वलित ठेवण्याच्या पुण्याचं वर्णन करणारी आणखी एक कथा सांगितली। तो म्हणाला, पूर्वी सौभाग्य नावाच्या नगरीत चित्रबाहू नावाचा राजा राज्य करीत होता। तो शूरवीर आणि धार्मिक होता, कृष्णभक्त होता। एके दिवशी अगस्त्य ऋषी त्याच्याकडे आले, त्यांचं त्याने स्वागत केलं, त्यांची स्तुती केली, आपले सर्व राज्य त्यांना अर्पण करण्याची तयारी दर्शवली। अगस्त्यांना त्या कृष्णभक्त राजाचं दर्शन घेऊन आनंदच झाला होता। त्यांनी चित्रबाहूला म्हटलं, तुझं हे राज्य मी तुलाच परत देतो, तुला पाहूनही मला धन्यता वाटली आहे। तेवढ्यात राजाची पत्नी चंद्रकला तिथे आली। तिला अगस्त्यांनी कृष्णभक्तीचे आशीर्वाद दिले। राजाने विचारलं, ऋषिवर्य, मला हे राज्य वैभव, ही संपत्ती, ही सुशील पत्नी, हे सर्व कसं प्राप्त झालं? माझं कोणतं पूर्वपुण्य सफल झालं? मुनी म्हणाले, मला तुझा पूर्वजन्म पाहिला पाहिजे। त्यांनी तात्काळ समाधी लावली। तेव्हा त्यांना असं दिसलं, चित्रबाहू राजा पूर्वी मणिग्रीव नावाचा शूद्र होता। त्यांना जे दिसलं ते त्यांनी राजाला सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, चमत्कार नावाच्या शहरात तू मणिग्रीव नावाचा एक शूद्र होतास। तू अत्यंत दुराचारी होतास। तू सर्व प्रकारची पापे करीत होतास। चंद्रकला ही तुझी पत्नी त्यावेळी तुझीच सुंदरी नामक पत्नी होती। आपल्या पतीचे वर्तन दुष्ट असूनही ती पतिव्रता धर्माने त्याच्याबरोबर राहत होती। त्याचे अनेक गुन्हे झाले म्हणून त्याच्या जातभाईंनी त्याला हाकलून दिले। बृहद्बल राजाने त्याची सर्व मालमत्ता जप्त करून त्याला अरण्यात घालवून दिले। त्याची पत्नीही त्याच्याबरोबर गेली। पुष्कळ दिवस लोटले। मणिग्रीव प्राण्यांना मारून आपलं पोट भरत असे। काही दिवसांनी अरण्यातून उग्रदेव नावाचा एक तपस्वी चालला असता थकल्यामुळे मूर्छित पडला। मणिग्रीवाने त्याला पाहिलं आणि त्याच्यावर शीतल उपचार करून त्याला सावध केलं। त्याला आपल्या अंगणात आणलं, फलाहार दिला, सरोवरात स्नान करण्यास सांगितलं आणि दोघांनी मिळून त्याची सेवा केली। मणिग्रीवाने त्याची वास्तुपुस्तक केली आणि त्याने विचारल्यावरून स्वतःची माहिती सांगितली। तहान भुकेची शांती झाल्यामुळे आणि विश्रांती झाल्यामुळे उग्रदेव प्रसन्न झाला। आपण यात्रेला चाललो असता रस्ता चुकून अरण्यात आलो आणि अतिश्रमाने आणि तहान भुकेने व्याकुळ होऊन बेशुद्ध झालो। तुम्ही मला जीवदान दिले। असं म्हणून उग्रदेव त्यांना म्हणाला, तुमची या अरण्यातली वस्ती कशामुळे? तुम्ही नगरात का राहत नाही? मला तुमचं काही भलं करता आलं तर करीन। असं त्याने विचारल्यावर मणिग्रीवाला आनंद झाला आणि दैवयोगाने आपल्याला हा विप्र भेटला आहे, त्याच्या कृपेने आपली स्थिती सुधारली तर बरे, असा विचार करून मणिग्रीव आपली पूर्वकथा सांगू लागला। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिकमास महात्म्य या अधिकमासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 14वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, अधिक महिनाभर प्रवास करू नये, मासांती एका योग्य मनुष्याला यथायोग्य प्रवासासाठी धन देणे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

अधिक मास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

0: अधिक मास पोथीचा आजचा भाग पुणे येथून श्री श्रीप्रसाद प्रदीप डावरे यांनी आपले स्वर्गीय वडील श्री प्रदीप बाळकृष्ण डावरे यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा। श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग जय जय बंदी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग जय जय बंदी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, कृप्र खाडीलकर यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे भास्करबुवा बखले यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्ती सुधाच्या या कार्यात आपणही भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: स्वामी महिमा
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण नाम समास। मोठा समास आहे, 84 ओळी आहेत, प्रत्येक ओळी महत्त्वाची आहे। हा समास असा आहे की हा समास जर आपल्याला नीट समजला तर बहुतेक परमार्थ समजला असं म्हणायला हरकत नाही। भक्तीचं महात्म्य समर्थ्याने ह्याच्यामध्ये विशेषत्वाने सांगितलंय। पण ही जी भक्ती आहे ही आपण ज्याला भक्ती समजतो सामान्यतः काहीतरी संसारातलं मिळवण्यासाठी केली जाणारी भक्ती अशी ही भक्ती नाहीये। तर ही भक्ती अशी आहे की ह्या भक्तीनं तो साधक ज्ञानी होतो, भक्त होतो, योगी होतो असं जे शेवटचं ठिकाण सांगितलेलं आहे तिथपर्यंत पोचू शकतो। त्यासाठी आवश्यक असणारा जो भाव आहे, जे अंतःकरण पाहिजे आहे, भगवंतावरची निष्ठा विश्वास पाहिजे आहे, ते सर्व कसं होतं हे सगळं या समासामध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेने सांगितलंय। ते आपण थोडं थोडं पाहणार आहोत। पहिल्यांदाच पहिल्या 4-5 ओव्यामध्ये समर्थाने संसाराचं वैयर्थ सांगितलेलं आहे। ज्या संसारामध्ये बुडून आपण संपूर्ण आपलं आयुष्य व्यर्थ घालवतो तो संसाराचं जर भयानक स्वरूप लक्षात आलं तर त्या संसारात राहूनच संसाराच्या पलीकडे कसं जायचं ते आपल्याला समजू शकेल हा समास जर नीट समजून घेतला तर। संसाराचं भयानक स्वरूप सांगताना समर्थ म्हणतात, संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार काळ सर्प, अशा ममता देही बेडी। स्वतंत्र असलेला जीव त्याला बद्ध करण्याचं काम कोण करत असेल, आशा ममता। सुसरी करिता ती तडा तोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालती। संत म्हणतात सगळा हा संसार अत्यंत आनंदाचा आहे, जिकडं पाहावं तिकडं आनंदच आनंद आहे असं ते म्हणतात। परंतु सामान्य माणसाला जर काही वाटत असेल तर संसार हा दुःखाचा आहे असं म्हणतो। सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे म्हणतो। पण हा आनंद रूप संसार दुःखद रूप करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो जीवच करत असतो। मनुष्यच हे काम करत असतो की सुखाचा मार्ग सोडून दुःखाच्या मार्गावर चालत असतो। अहंकार नकरे उडविले, कशाचा अहंकार कुण असतो असतो, स्थूल अहंकार असतो आणि सूक्ष्म अहंकार असतो। तो स्थूल अहंकार, मी कुणी श्रीमंत आहे, मी विद्वान आहे, मी बलवान आहे, नाना प्रकारच्या गोष्टी तो स्वतःला धरून, त्या देहाचा जो अभिमान आहे तो माझा आहे असं धरून मोठमोठ्या गोष्टी बोलत असतो। पण असा एखादा क्षण येतो की तो अहंकार त्या क्षणात चक्काचूर होतो। संपत्ती असेल एका क्षणात कुठेतरी नाहीशी होते, देहाचं बल बलवान आहे असं म्हणत असतो, एखादा अपघात होतो आणि मनुष्य पांगळावून पडतो, काही उडू शकतो। अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडवले। पण जोपर्यंत मी मी मी म्हणत असतो परंतु तो पाताळात बुडतो, तेथून या सोडविले न वचे प्राणी। देहाला दगड बांधायचे आणि पाण्यावर व्हायचं असं जर कुणी म्हटलं तर कसं शक्य आहे? तरंगण्यासाठी आपण जे बांधतो ते पोकळ असलेले भोपळे डबा असं काही बांधत असतो, किंवा हळूहळू त्यातलं तंत्र जर लक्षात आलं तर काहीच न बांधता मनुष्य तरंगू शकतो। तसं या संसार सागरातून काय करायला पाहिजे हे जर लक्षात आलं तर त्याच्यामध्ये तो उत्तम तऱ्हेनं तरंगू शकतं, एवढंच नव्हे तर पलीकडेही जाऊ शकतो। पण त्याच्यासाठी हे जे धोंडे आहेत, आशा ममता अहंकार काम मगर मिठी सुटेना, हे सगळे सोडवले पाहिजे। कामाची मगर मिठी आहे, एक कामना संपली की दुसरी, दुसरी कामना संपली की तिसरी। संत सांगतात कामना धरायची तर भगवंताची धरा, ह्या कामना आपोआप कमी ते होतील। तिरस्कार लागला तुटेना मद मत्सर वो हटेना, भूली पडली। कशाचा मद, कशाने धुंद होऊन राहतो हा मदोन्मत्त होतो, तमोगुण रजोगुण हे वाढीला लागले की सामान्य जीव देखील मदोन्मत्त होतो। क का कि तिन्ही पासून लांब राहायला सांगितलंय। कनक कांता आणि कीर्ती, कोणतीही गोष्ट मिळाली, सत्ता मिळाली, कीर्ती मिळाली की मनुष्य त्यांनी मदोन्मत्त होतो, धुंद होतो। वासना धामिण पडली गळा, धामिण आहे आणि ती वासनेची धामिण गळ्यात पडलेली आहे।
आदिनाथांच्या भोवती त्यांनी देखील गळ्यामध्ये नाग आहे, परंतु तो कशासाठी, ती पातळी वेगळी आहे आणि हित जी आहे त्या वासना धामिणीने त्या जीवाला आवळून टाकलेलं आहे, जीवाच्या ताब्यात नाही येते कुणी। हे जे सगळे विकार आहेत हे सुद्धा ज्या जीवाच्या ताब्यात जर असतील तर त्याचा योग्य तो उपयोग केला जातो जगाच्या कल्याणासाठी। पण हा जो जीव आहे तो ह्या विकारांच्या तावडीत गेलेला आहे आणि परस्वाधीन होऊन नको त्या गोष्टी करतोय। वासना धामीन पडली गळा घालून वेटाळे व मी गरळा, विष ओकते आहे गळ्यात पडलेली आहे आणि विष ओकते आहे। जीवा लाळी वेळोवेळा भयानक, आपली जीभ बाहेर काढते आहे, आणखी काय काय मिळते ते बघते आहे। इच्छा असणं ठीक आहे, थोडी बाजूला राहू शकते, पण इच्छा जेव्हा अंतःकरणात खोल जाऊन बसते तेव्हा तिला वासना असं म्हणतात। आणि वयापरत्वे ही वासना जास्त खोल खोल राहते आणि अंतकाळी जी वासना घेऊन तो जातो त्याप्रमाणे त्याला जन्म येतो। म्हणून वासना जी आहे ही दूर करण्यासाठी भगवंताची भक्तीच करायला पाहिजे असं सांगतात। माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, काय माझे, प्रपंच माझा, हे माझे आई वडील आहेत, हे माझे बहीण भाऊ आहेत, हे पैसे माझे, हे वैभव माझं, ही कीर्ती माझी, हे सगळं प्रपंचाचं ओझ आपल्या डोक्यावर जीव घेतो आणि माझं माझं म्हणतो आणि बुडत आहे त्याच्यामध्ये, तो बुडतो आहे न सोडी, बुडत असतो तरी त्याला सोडायला तयार होत नाही। फुंजे कुळाभिमाने, आमच्या कुळात कुणी असं केलंय का, त्या कुळाचा केवढा अभिमान, 96 कुळी 92 कुळी लग्न होणार नाही, कशाचा अभिमान बाबा। हे कुळाभिमान सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देहाला लागलेल्या आहेत, देहची नव्हे आपुला। अरे तू देह देखील तुझा नाहीये, क्षणात आहे का नाही अशी स्थिती होतीये। असं असताना तू जागा कधी होणार, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधित, उपनिषद सांगून गेली, संत सांगून गेले, हा जागा होतच नाहीये। पडले भ्रांतीचे अंधारे, अंधार दाटलाय कशाचा, भ्रांतीचा, अज्ञानाचा, देहबुद्धीचा। नागविले अभिमान चोरे, मी मी म्हणत त्या अभिमानामध्ये नागवला जातो आहे। आले अहंतेचे काविरे भूतबाधा, अहंतेच्या पोटी असा काही नाचत असतो, मी म्हणेन तेच झालं पाहिजे, मी म्हणेन तेच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मी काय ते प्रमाण, बाकी जगात कोणी नाही, तो रावण जसं सांगत असतो ना, देव वगैरे सगळे जे देवदानव काही नाही कुणालाही नाही, सगळ्यांच्यावर माझी सत्ता चालते, मी म्हणेन ते व्हायला पाहिजे, असं एक काविर भरत पिशाच्या परी वावरे म्हटलेलं आहे। असे बहुतेक मंडळी आवर्ती पडली, सगळी जी मंडळी आहेत या भोवऱ्यात सापडली आणि प्राणी वाहतची गेले, गेली वयाची 20 25 50 60 70 80 वर्ष गेली, प्राणी वाहतोय या संसारातच वाहतोय। परंतु जे ही भगवंत असे बोभाईले भावार्थ बळे, पण जर एखादा कोणी विचारवंत निघाला, त्याच्या लक्षात आलं की काय हा संसार चाललेला आहे, कसं हे आपले जीवन आहे, पशु पक्ष्यांचं जीवन आणि माणसाचं जीवन ह्याच्यात काहीच फरक नाही आहे, ते जसे जगतायत तसेच आपण जगतोय, त्याच्यापेक्षा या नरदेहातून वेगळं काय मिळवायचं आहे, असा जर विचार एखाद्याला सुचला आणि त्यांनी भावाच्या बळाने भगवंताला जर हाका मारली तर काय घडत आहे, तर देव आपण घालून उडी तयासी नेले पहिलं थिडी। भगवंताला तेवढ्या आर्ततेनं जर हाका मारणारा भक्त असेल, आर्त जिज्ञासु अर्थार्थी आणि ज्ञानी, चार प्रकारचे भक्त सांगितले, आर्ततेनं जर भगवंताला हाका मारली तर देव आपण घालून उडी, वाट बघत नाही देव, उडी मारून येतो। कालियामर्दन करण्यासाठी गोपाळ कृष्ण जेव्हा गेले तेव्हा इकडं कळलं नंद यशोदेला की त्यांनी कालियाच्या डोहामध्ये उडी मारलेली आहे, सगळे धावत आले, छाती पिटीत आले, धाय मोकलून रडत आले आणि तिथे येऊन बेशुद्ध पडले। पण ते पडले कुठ, नदीच्या तीरावर, त्या डोहात नाही। एखादी व्यक्ती गेली त्याच्याबद्दलची काळजी वाटली तर सगळेजण धाय मोकलून रडतात, पण कुणी चितेवर उडी मारलेली पाहिलेली नाही आपण कोण। एका संतांच्या बाबतीत मात्र सांगतात की त्यांना चितेवर ठेवल्यावर त्यांच्या कुत्र्यांनी त्या चितेवर उडी मारलेली होती आणि त्याच्याबरोबर तेही तोही जाऊन गेला, तोही त्याच्यामध्ये। म्हणजे जे पशु मध्ये प्रेम आहे तसं माणसात आहे का,
कितीही प्रेमाची व्यक्ती असं जरी म्हटलं तरी ती गेल्यानंतर दुसरी व्यक्ती त्याच्याबरोबर जात नाही. पण भगवंत मात्र इथं घालून उडी. त्या कालियाचा नाश करण्यासाठी एवढ्याशा गोपाळ कृष्णाने उडी मारलेली आहे. तसा कुणी भक्त जर संकटात सापडला तर भगवंत घालून उडी तयासी नेले पहिलं थडी, त्याला पहिलं तीराला घेऊन जातात. पहिलं तीराला घेऊन जातात ह्याचा देखील अर्थ असा आहे की आईला तीर आणि पहिलं तीर असं नाहीच आहे खरं म्हणजे. पण ज्याला अज्ञान आहे त्याला माया नदी आहे आणि मग अलीकडं आणि पलीकडं. जसं एका ठिकाणी नदीच्या तीरावर एक जण आले प्रवचनकार आणि त्याला सांगितलं नावाड्याला की मला पहिलं तीरावर घेऊन जा. तिकडं ते घेऊन गेले. जरा वेळाने पुन्हा ते प्रवचन करून आणि त्यांनी सांगितलं मला पहिलं तीरावर घेऊन जा. तेव्हा त्यांनी विचारलं आईल तीर कुठलं आणि पहिलं तीर कुठलं. तर ज्या ठिकाणी आपण उभे असतो तिथं आईला तीर म्हणतो आणि आपल्याला पहिलं तीरावर जायचंय असं आपण म्हणत असतो. पण ज्याला बोध झाला त्याच्या लक्षात येतं माया ह्या नावाची नदीच नाहीये, संसार या नावाचा सागरच नाहीये. तेव्हा आईला तीरावरून पहिलं तिलाकडे जाण्याचा प्रश्नच नाहीये. ज्या ठिकाणी जिथं आपण जसे आहोत तिथं आपण मुक्तच आहोत. पण हा बोध व्हायला भगवंताची कृपा व्हायला लागते, सद्गुरूंची कृपा व्हायला लागते. पण जेव्हा असं संकट येतं तेव्हा संकटातून बाहेर काढण्याचं काम भगवंत करत असतात. तयासी नेले पहिलं थडी येर, येर म्हणजे इतर जी मंडळी, येर ते अभाविके, जे अभाविक मंडळी आहेत, नास्तिक मंडळी आहेत, भगवंताला न मानणारी मंडळी आहे, ती बापुडी वाहतची गेली असं म्हटलं. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् ते.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत कबीरदास यांचं हिंदी भजन. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: अर्जुनाचे वडील पंडू, पंडूचे वडील व्यास म्हणजे आजोबा, त्याची समजूत खूप घातली व्यासांनी. आता रडण्यात अर्थ नाही अर्जुना, ह्याच्यानंतर कलियुग आता समोर दिसत आहे, हा संध्याकाळ चालू आहे. आणि मग कलियुगाचं घोर वर्णन या पुढच्या अध्यायात व्यासांनी केलंय, भयानक. याच्या पुढे अवर्षण येत राहतील, अपमृत्यू येत राहतील, अनंत व्याधी येतील, अनंत उपद्रव येतील, मन वाणी शरीर या सगळ्या दृष्टीनं प्रचंड दुःख होऊ शकतील. या युगाचाच महिमा असा आहे की नालायक माणसं मोठ्या पदाला चढतील, त्यामुळे सर्व जग अतुल दुःखामध्ये जाणार आहे अर्जुना. मग अशा वेळेला अर्जुन म्हणाला की आमच्या कालखंडामध्ये भगवान गोपाल कृष्णाने आम्हाला तारलो, असं कलियुगामध्ये कुणी तरण करणार नाही का? तर भागवत पुराणाप्रमाणे इथे विष्णू भक्ती सांगितली आहे, पण हे कूर्म पुराण असून सुद्धा इथं मात्र व्यासांनी शिवभक्तीचा थोडा आग्रह धरला आहे. अर्थात पुन्हा एकदा द्विधा मनस्थिती करायचं कारणच नाही, नाव कुठलंही द्यावं, शिवविष्णू एक शक्ती आहे यात संशय नाही. पण इथे शिव महात्म्य त्यांनी मुद्दाम सांगितलंय. कलियुगातली दुःख सहन करण्यासाठी प्रचंड शक्तीची गरज आहे, म्हणून रुद्र शक्तीला आवाहन करावं आणि तिच्याकडून शक्ती प्राप्त करून घ्यावी असं या ठिकाणी ऋषी म्हणतात. शक्य झालं तर आयुष्यात एकदा तरी एखाद्या वर्षाचा कालखंड वाराणसीमध्ये घालवावा असा आग्रह या ठिकाणी अनेक पुराणांनी धरला असल्यामुळे खरी काशीमध्ये खूप गर्दी आहे, पण सर्व भारतवर्षामध्ये ही पुराण प्रसिद्ध झाल्यामुळे कन्याकुमारीच्या टोकाच्याही माणसाच्या मनामध्ये ही इच्छा पूर्वी असायचीच की एक वर्ष का होईना वाराणसीमध्ये जाऊन राहावं. वरुणा आणि असी या दोन नद्यांचा संगम असल्यामुळे त्याचं नाव वाराणसी असं झालेलं आहे. आणि या ठिकाणी निवास करण्याचा, तपश्चर्या करण्याचा एक मोठा सद्गुण या ठिकाणी व्यास महर्षी सांगतात की वाराणसी हे महास्मशान आहे. बापरे, अर्जुनाने विचारले बापरे हा काय भयानक प्रकार तुम्ही सांगताय, महास्मशान? हो म्हटले. इतर स्मशान जी असतात त्याच्यामध्ये फक्त स्थूल देहाचा नाश आहे, आणि इथे तपस्या झाल्यामुळे जे आणखीन दोन देह असतात, स्थूल सूक्ष्म आणि कारण देह, या तीनही देहांचा नाश होण्याची शक्ती इथल्या तपस्येमध्ये असल्यामुळे याला महास्मशान असं शब्द यांनी वापरला. याच्यात तीन देह संपतात. नव्हे नव्हे चुकून माकून पातक झाल्यामुळे पिशाच्च योनीमध्ये जायची वेळ आली, अशा वेळेला सुद्धा इथे येऊन तप करावं तर त्या पिशाच्च योनीतून सुद्धा मुक्ती मिळते असं सांगितलंय. बापरे, आता पिशाच्च आपण झालो का नाही हे आपल्याला समजावं कसं, आपण वाराणसीला जावं कसं? पण यासाठी इथे एक फार छान योग सांगितलाय. त्या जीवाला ते कळतंय का नाही माहित नाही, पण चुकून असं आपल्या पूर्वजांमध्ये कोणाचं झालं असेल, त्याचं पिशाच्च झालं असेल समजा, त्याला गती नाही म्हणाली, तर तिथे पिशाच्च मोचन नावाचं जे तीर्थ आहे त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही एकूण वाराणसीमध्ये केलेली तपस्या आणि एक आठवडा त्या पिशाच्च मोचन तीर्थावरती तुम्ही जर थोडासा जप केलात तर असं कोणी पिशाच्च योनीमध्ये पूर्वजांमध्ये गेला असेल त्याला गती मिळण्याची या ठिकाणी त्यांनी आपल्याला शाश्वती दिलेली आहे. त्यासाठी मोठी कथाही त्यांनी त्याच्यात दिली, शंकुकर्ण नावाच्या एका तपस्व्याची तप कथा या ठिकाणी आली आहे की जो वाराणसीमध्ये राहणारा अत्यंत कर्मठ असा तपस्वी होता, ज्यांनी आपल्या तपस्येनं तिथलं कुंड अत्यंत शक्तिशाली बनवलं होतं। आणि वाराणसीमधून इतर लोकांची सुद्धा दुःख पाहत फिरत असताना अचानक त्याला एक प्रेत येताना दिसलं, तिरडी घेऊन कोणीतरी येत होते। पण त्याच्या लक्षात आलं की हे प्रेत श्वासोच्छ्वास करत आहे। त्याने तिथे विचारलं की हे श्वास घेणारं प्रेत का आणलंय तुम्ही, त्याचा श्वास तर चालू आहे। तेव्हा त्या सगळ्या लोकांनी सांगितलं हे भयानक आहे, हे वायू वेगानं कसंही वाकड तिकडे इथं फिरतं आमच्या इथे गावात, बहुतेक पिशाच्या असावं, आम्ही कसे बसे प्रयत्न करून त्याला पकडलाय, तेव्हा आता ह्याला काय आम्हाला जिवंत सोडायची इच्छा नाही। काही तपस्येनं ह्यांना पिशाच्याला बहुतेक बांधता आलं, म्हणून मग शंकुकर्ण त्याच्यापाशी जातात, बाबा रे कोण तू? आणि तो कबूल करतो की हे म्हणतात ती खरी गोष्ट आहे, साधा मनुष्य फिरत असेल तर कोणी घाबरेल असू नये, एकदम भस्कन वायुवेगानं भररकून इकडून माणूस तिकडं गेला, बोबडीच वळायची हो एखाद्याची, बरं तिथून परत नीट चालत चालला हा, पण हा कधीही पाण्यावर जातो असा एकदम चपटीत चपटी असल्यासारखा तरंगून पलीकडे निघून जातो, हे काय प्रकरण आहे? मध्ये डब्यासारखा होतो, मध्ये बॅग सारखा होतो, मध्ये धोपटण्यासारखा होतो, याला देहाला काही आकारच नाही, कसा बसा पकडलाय। अर्थात या निमित्तानं का होईना मुक्ती मिळेल या कल्पनेनेच त्यांनी स्वतःला बांधून घेतलंय, नाही तर ह्याच्यातून सटकायला घेतला अवघड नाही आहे। तो शेवटच्या धापा टाकतोय, शंकुकर्णाच्या दिशेनं ती तिरडी चालल्यामुळं तो थांबलाय, शंकुकर्णाची भेट त्यांनी घेतली आहे, काय चाललास बाबा? तो म्हणला मी बऱ्याच शतकापूर्वीचं पिशाच्य आहे। अरे बापरे, किती म्हणजे द्वापार युगापासून मी इथे आहे, इथे भगवान शंकरांचं वास्तव्य मी पाहिलंय, नव्हे मी भगवान शंकरांचं दर्शन घेतलंय, मी शंकरांना स्पर्श केलाय, मग पिशाच्य कसा झालास? नाही म्हणले त्याच्यानंतर तपश्चर्याच नाही केली, मला असं वाटलं की त्यांचं दर्शन झालं, त्यांचा स्पर्श झाला, आहा आमचे हात आकाशाला टेकले, प्रातःकाले शिवम दृष्ट्वा निशिपापं विनश्यती आजन्म कृतम माध्याने सायमने सप्तजन्मनाम, त्याचं दर्शन घेतलं की सगळी पापं जातात, मग पुढं करायला काय हरकत आहे, म्हणून पापं करत बसलो। परिणामत हा शिवस्पर्श मला झाल्यामुळे यमाचं दर्शन झालं नाही, मला मृत्यूचा त्रास नाही झाला, पण असं पिशाच्या योनीमध्ये जाऊन पडावं लागलं। शंकुकर्ण म्हणतात तुला शिवदर्शन झालेलं तू पिशाच्या वेड्या, ठीक आहे तुझी समस्या मला कळली, मी स्वतः 12 वर्ष तपस्या करून माझ्या इथलं कुंड मी सामर्थ्यवान बनवलंय, तुझ्या हाती तर पुण्य आहेच, मधला काही काळ तुझा पातकाचा गेला असेल, यामध्ये तू स्नान कर, एक मासभर या ठिकाणी शिवनामाची तपस्या कर, तुला उत्तम पुढची गती प्राप्त होईल किंवा मुक्तीची गती प्राप्त होईल। अशा रीतीनं त्या पिशाच्याला त्या ठिकाणी गती प्राप्त झाली असा व्यासांनी या ठिकाणी उल्लेख केलाय। ज्यायोगे पूर्वजांच्यापैकी कोणी पिशाच्या योनीमध्ये असेल, आप्तेष्टांपैकी कोणी असेल, कोणाला पिशाच्या बाधा असेल, तर त्या ठिकाणी जाऊन शिव जप करून 1 मास आराधना करून पिशाच्या मोचन तीर्थावरती त्याला आपण गती द्यावी अशा ठिकाणी ते सांगतात। मग वाराणसीचं महात्म्य आहे, मंदाकिनीचं महात्म्य आहे, आणि व्यासांनी स्वतःचीच ही कथा फार छान सांगितली आहे। त्यामुळे मी माझ्या शिष्यगणांसह हे माहिती असलेल्या काळापासून सारखा वाराणसीतच राहतो, अन्नमधनं आम्ही इकडच्या तिकडच्या तीर्थांना जायचो, जैमिनी नावाचे वगैरे त्यांचे व्यास शिष्य असायचे, आणि व्यास म्हणतात काही चमत्कार झाला एक दिवशी कळलंच नाही, कुठलं तरी शेजार पाजारचं तीर्थ बघून आम्ही सगळे शिष्य इथे आलो, अख्ख्या वाराणसीत फिरलो, कोणी भिक्षाच घातली नाही आम्हाला, आता काय भूक मारायचं, बरं पोटात भूक लागली की राग लवकर येतो, डोकंच फिरलं यांचं, आपण अनुक्रमणिकेत बघितलं होतं त्यांना भयंकर राग आला, ते म्हणले मी वाराणसीला शापच देतो आता, आणि असा शाप देण्यासाठी मी सिद्ध झालो की या वाराणसीच्या सगळ्या सिद्धी नष्ट होतील म्हणून, मला तुम्ही भिक्षा नाही ते साठी। आणि अशा वेळेला जगन्माता पार्वती त्या ठिकाणी प्रकट झाली आणि ती म्हणाली व्यास महर्षी तुम्ही वाराणसीवर रागवू नका, चूक वाराणसीची नसून तुमची आहे, आपण उत्तम लोक प्राप्त होण्यासाठी किमान फक्त वर्षभराचाच विचार केला होता वाराणसीचा, तुम्ही जन्मभर सोडायलाच तयार नाही तिला, असे सगळेच जण वाराणसीत येऊन राहायला लागले तर पोसायचं किती लोकांना कसं तिथे? किती अर्थशास्त्राचा विषय मांडलाय की सगळ्यांनी आपलं एखादं वर्ष आपण तिथे तपस्या करू, एखादा मास तपस्या करू, हे ठीक आहे. प्रत्येक भारतातल्या माणसाला जर इच्छा झाली की मी जन्मभर वाराणसीचंच राहील, तर मग भारताचंच नाव वाराणसी करावं लागेल त्यासाठी. मग राहायचं कसं? इतक्या लोकांना कसं राहायला देणार? आणि मुळात व्यास तुम्ही ऋषी आहात, तुम्ही आता संन्यास ग्रहण करणार काही काळामध्ये, तेव्हा 3 दिवसापेक्षा एका ठिकाणी जास्त वेळ कोणीही राहायचं नाही संन्याशाने. तेव्हा तुम्ही इथून सतत भ्रमण करा. मात्र मग त्याने विनंती केली, असं काय करताय? असं करतो म्हणले, मी वर्षभर भ्रमण करतो पण दर महिन्याला 2 दिवस का होईना मला इथे वाराणसीमध्ये येऊन तप करण्याची संमती द्या. अर्थात काहीतरी सद्गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे की तिथे तप केल्याचा आनंद काही वेगळा मिळतो, इथे मला संमती द्या. अशा वेळेला पार्वतीनं त्यांना विनंती केली, त्यांना आदेश दिला की ठीक आहे बाबा, कोणत्याही चतुर्दशीला किंवा अष्टमीला तुम्हाला वाराणसी प्रवेश आम्ही मुक्त करू, बाकीच्या दिवशी तुम्ही इथे यायचं नाही, तुम्ही तुमच्या मार्गी राहा. तेव्हा आजही वाराणसीमध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये असं महात्म्य सांगितलं जातं की भागवत पुराण सांगणारे, अनेक पुराण सांगणारे, जे व्यास महर्षींची आता गादी चालवणारे अनेक लोक आहेत, यांना जर व्यासांचं सान्निध्य हवं असेल, आता देहरूपाने काही ते दिसणार नाहीत नक्की, तर ते गुरुसेवा करण्यासाठी किंवा गुरु मंत्राचा जप करण्यासाठी वाराणसीमध्ये जातात. पण फोन करून जातात, चतुर्दशी आहे का, अष्टमी आहे का? अशा दृष्टीनं आजही तिथे गुरुपूजनासाठी माणसं या तारखांना जमतात, कारण या तिथीला व्यास तिथे असतात असं पुराणावरनं सगळ्यांनी ठरवलं आहे. तर याच्यानंतरच्या अध्यायांमध्ये मात्र प्रयाग क्षेत्राचं महात्म्य आले. महात्म्य शब्दाचा अर्थ एकच आहे, त्यातलं कुठलाही एक अध्याय वाचला की कळू शकतं की पुढे महात्म्य शब्द आला की हेच सगळं परत येणार आहे. म्हणजे साधारण या ठिकाणी स्नान केलं तर हे मिळेल, दान केलं तर हे मिळेल, वगैरे वगैरे वगैरे लिहिलेलं असतं. प्रयाग क्षेत्राचं महात्म्य आहे, गंगा स्नानाचं महात्म्य आहे, यमुनेचं महात्म्य आहे, नवद्वीपांचं महात्म्य आहे. ग्रह नक्षत्रांच्या गती सुद्धा ऋषींनी या ठिकाणी सांगितल्या आहेत की सूर्यापासून किती अंतर बुध आहे, किती अंतर चंद्र आहे, बापरे, सप्त पाताळं सांगितली आहेत आणि 7 सागर सांगितले आहेत. सगळे तपशिलाने कधीतरी जेव्हा 7 दिवसाचा आपल्याला कालखंड आहे तेव्हा वाचू शकू. 7 सागर पटकन सांगतो कारण एकाच वाक्याची गंमत आहे. विष्णू पुराणामध्ये सुद्धा हे आले आहेत आणि याही पुराणात आलेत. आपल्याला साधारण हे 5 समुद्र माहिती आहेत, पण हे सगळेच समुद्र खाऱ्या पाण्याचे आहेत. हे सगळे समुद्र वेगळेच आहेत, तो 7 सागर ते सांगतात. आणि मुद्दाम सांगतात की हे पृथ्वीच्या बाहेर नाही, मृत्यू लोकांमध्ये हे 7 सागर आहेत. आता आली का पंचायत? कुठले सागर आहेत? क्षीरसागर, दुधाचा सागर आहे. इक्षुरस सागर आहे, उसाच्या रसाचा सागर आहे. सुरोदक सागर आहे, दारूचा सुद्धा सागर आहे म्हणतात ते, याच्याबद्दल सांगतात नाही. घृत म्हणजे तुपाचा साखर आहे, सागर आहे असं म्हणतात. दधी म्हणजे दह्याचा सागर आहे म्हणतात. क्षारोदक म्हणजे खारट पाण्याचा आहे, तो तर आहेच. आणि स्वादोदक मधाचा सुद्धा सागर आहे असं म्हणतात. काय असं बरं हे? पण हे सगळं इथंच आहे म्हणतात, पृथ्वीच्या बाहेर नाही. तुम्हा आम्हाला तर दिसतही नाही, मग काय करावं? तर याच्यावरती चिंतन करताना ते कितपत खरं मानावं, खोटं मानावं, मानावं का मानू नये, सगळा तुमचा आमचा विषय आहे. पण ह्या विषयातले माझे थोडेसे मार्गदर्शक पंडित विनायकराव कुलकर्णी, म्हणजे ज्यांना भाऊ कुलकर्णी आपण म्हणतो, त्यांना सहज विचारलं की हे असे असे आपल्याच लोकांमध्ये सागर आहे असं म्हणतात, कसं काय मानायचं? तेव्हा त्यांनी एक चिंतन माझ्यासमोर मांडलं, ते मी आपल्यासमोर मांडतो आहे. मला ते आवडलं म्हणून मांडतो आहे, ते मानावं अशी काही सक्ती नाही कोणावर. ते म्हणाले, सागर या शब्दाचा अर्थ प्रचंड संचय असा घ्यायला हरकत नाही. तो एक प्रचंड संचय आहे, कशा कशाचा संचय म्हणतात ते? दुधाचा. या विश्वातल्या सर्व मातांच्या पाशी, म्हणजे मनुष्य प्राणी सगळे घेऊ ना, सर्व मातांपाशी असणारं दूध हा समुद्र नव्हे का? चिंतन आहे चांगलं. दह्याचा सागर आहे म्हणतात. या दुधावर पुष्ट झालेली सगळी बालसृष्टी दही कसंही बघाव, इतकं गोड असतं ते दह्याच्या कवड्या वड्या अशा. त्यामुळे नंतरच्या काळात ते डुक्कर आणि माकड बघायला नको वाटतं, पण त्यांची पोरं भलती गोड असतात. कधी डुकराचं पिल्लू सुद्धा इतकं गोड वाटतं बघायला. ते दह्याचा सागर, दह्याच्या ओढीसारखे गाल सगळ्यांचे मेल्यांचे आहे का नाही? एकमेकांच्या बद्दल मनामध्ये असलेला स्नेह हा तुपाचा सागर आहे असं म्हटलं. म्हणजे उसाच्या रसाचा सागर आहे असं म्हणताय तो. सर्व पदार्थांमध्ये असणारी गोडी, सर्व पदार्थांमध्ये गोडी आहे, साखरेत नाही. सर खरंच आयुर्वेदाच्या दृष्टीनं खरी गोष्ट सांगतायत हे. नुसती दुधाबरोबर नुसती पोळी सुद्धा गोड लागू शकते जर सवय असेल तर. साखरेचं काहीही प्रमाण नसताना नुसती ताक पोळी गोड लागते. बिनसाखरेचा चहा जन्मभर न पिणाऱ्या माणसाला बिनसाखरेचा चहा गोड लागतो. आपण चमत्कार समजाल, पण जे आज आरोग्यासाठी शिवांबूचं सेवन करतात त्याचा स्वतःचं मूत्र ही तर किती भयानक गोष्ट असे आपल्या सामान्यांच्या दृष्टीनं. पण ती म्हणले ती घेण्याची ज्यांना सवय आहे ते म्हणतात ती भयंकर गोड लागते आम्हाला. विश्वातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी गोडी आहे. लहान पोरं भिंतीची खरवडून माती सुद्धा खातात, माती सुद्धा गोड आहे. ते बत्ताशे खातात तसे माती खातात, खडू खातात, पेन्सिली खातात, काय लाकूड गोड आहे. या सगळ्यामध्ये असलेली गोडी हा त्याने इक्षुरस मानलाय. सुरोदक बोलायला नको, दारूचा सागर आहे सगळीकडे आहे, बाहेर आहे आतही आहे. कित्येक माणसं जागी असतानाही शुद्धीत नसल्यासारखी वागतात बोलतात, तेव्हा समजून चालायचं सागरामध्ये लाटा उसळत आहेत, सुरोधक आहे. मध म्हणलं भाऊ मधाचा सागर कुठला? तुमच्या आमच्या वागण्यातला गोडवा हा मधाचा सागर. मनुष्य कित्येक वेळेला म्हणताना सांगतो ना काय गोड माणूस आहे. गोड माणूस म्हणजे काय? चाटून बघितलास काय? पंचेंद्रियांच्या दृष्टीनं गोड नाही आहे, एकमेकांमधलं वागण्यातलं माधुर्य. इक्षुरसाचा विचार केला तेव्हा आपण जड वस्तूंचा विचार करत होतो. इथे मानवा मानवातला, भूतमात्रातला, जीवमात्रातला जो स्नेह संबंध आहे तो मधुसंबंध. या अर्थाने मध म्हणलं क्षारोदक हा, हे तर सरळ दिसत आहे खारट पाण्याचा. पण तरी भाऊ पटकन म्हटले, तू जो खारट पाण्याचा समुद्र म्हणतोयस तो तसा जमीन रूपी पृथ्वीच्या बाहेरचा विषय आहे. लोकात कुठं खारं पाणी आहे? तर तुमच्या आमच्या नेत्रामध्ये एकमेकांच्या दुःखासाठी येणारं पाणी हे खारट असतं. तो खरा समुद्र आहे. आणि असं म्हणतात की सर्व मातांच्या पाशी असणारं हे दूध आणि हे प्रेम असलेलं क्षार या सात समुद्रांमध्येच भगवान विष्णूंचा निवास आहे. ते क्षीर सागरामध्ये असतात, ते मातेच्या मायेमध्ये त्यांचं रूप आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं. असो, पुढच्या अनेक अध्यायांमध्ये भारतवर्षामध्ये कोणकोणत्या नद्या पर्वत आहेत या सगळ्या गोष्टीचं वर्णन केलं आहे. तर पहिल्या भागाचा समारोप आपण या ठिकाणी करताना कूर्मरूपाला जे वंदन केलंय ते वंदन करून आपण या ठिकाणी आता थांबू. सहा नंतर या ठिकाणी प्रतिमासिक संगीत सेवा भगवंतांसमोर असते, तो विषय 6 वाजता व्हायचा आहे, त्याच्या आधी आरती वगैरे व्हायला हवी. उद्या सकाळच्या भागामध्ये ईश्वर गीता हा जो पुढचा अध्याय आहे, त्या ईश्वर गीतेमध्ये काय काय सांगितलंय तेही थोडं सूत्र पद्धतीनं आपल्याला घ्यायला हवं. तपशिलाने वाचायला बराच आपल्याला कालखंड द्यावा लागेल. आज ना उद्या आपण तपशिलाने वाचू, संशय नाही. पण या ठिकाणी भारतवर्षामध्ये कोणत्या नद्या आहेत, कोणते पर्वत आहेत, कोणते ऋतू आहेत, वर्णाश्रम कसे आहेत याचं वर्णन केलं आहे. विभिन्न पर्वतांवर सुद्धा देवांची कोणकोणती स्थानं आहेत त्याचं महात्म्य वर्णन केलं आहे. पुढच्या अध्यायामध्ये वैकुंठाचं महात्म्य आहे. पुन्हा एकदा विष्णू महात्म्याकडे येऊन पहिला भाग यांचा संपतो. आणि पहिल्या भागाची समापन करताना व्यास ऋषी सांगतायत, पठे देवालये स्नात्वा. चला, आपल्याला त्यांनी पास केलं बरं का की ह्याचं श्रवण किंवा पठण एखाद्या देवालयामध्ये स्नान वगैरे करून असं छानपैकी ऐकावं किंवा नदीच्या तीरावर ऐकलं तर ते आणखीन चांगलं. पठे देवालये स्नात्वा नदी तीरेषु चैवही नारायणं नमस्कृत्य भावेन पुरुषोत्तमं नमो देवादिदेवाय देवानां परमात्मने पुरुषाय पुराणाय विष्णवे कूर्मरूपिणे. भगवान महाविष्णु महाराज की जय. कूर्म पुराणाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जी ईश्वर गीता सांगितलेली आहे ती कूर्म रूपातल्या भगवंतानी सांगितलेली नाही, ती शिवानी म्हणजे शंकरांनी व्यासांना दिलेली गीता आहे. या सर्व ऋषी मंडळींनी भगवान शिवांना उपदेश मागितला तेव्हा आधी भगवान शंकरांनी सर्व देवांमधलं एकत्व विशद केलं. तरी ऋषींचा विश्वास दृढ होईना. आपण आणि महाविष्णू एकच आहात, होय, मग आम्हाला एकत्र दर्शन द्यावर. आणि मग त्याच एका शरीराची दोन रूप करून एक विष्णू रूपात आणि एक शिव रूपात असं एकत्र दर्शन झालं. तेव्हा व्यास महर्षी म्हणतायत की आमच्या इतक्या जन्मोजन्मीच्या तपस्येनंतर किंवा आमच्या काही पूर्वपुण्याईने म्हणू हे आम्हाला प्राप्त झालं, पण आमच्या पुढच्या पिढ्यांना हे प्राप्त व्हावं यासाठी आम्ही काय करावं, कशा तऱ्हेनं साधना करावी याचा आम्हाला उपदेश करा. आणि हा उपदेश याच्या पुढे जो सांगितला त्याला ईश्वर गीता असं नाव दिलंय. याच्यातले पहिले साधारण 12-15 अध्याय योगशास्त्राची तयारी कशी करावी यासाठी आहेत. आणि ही योगशास्त्राची तयारी तशीच पुढे गृहस्थाश्रमामध्ये वानप्रस्थामध्ये कशी चालू ठेवावी यासाठी गृहस्थ नियमाबरोबर त्याची कशी सांगड घालतात तोही विषय केला आहे. या ठिकाणी भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये एक गोष्ट विशद केली आहे. ते म्हणतात हे ऋषीवर, आपण खरे आत्मस्वरूपी आहोत याचा जीवनामध्ये काही क्षण आपल्याला अनुभव येतच असतो, अगदी सामान्याला सुद्धा. आपण म्हणजे शरीर नाही, याचा अनुभव जीवनामध्ये काही क्षणाला येतच असतो असं शिव म्हणतात. कसा काय येत असेल? मग आपल्या जीवनाचं चिंतन केलं तरी सुद्धा आपल्याला ते जाणवतं. मला प्रचंड राग आलेला आहे बाबांचा आणि आता मी जेवणार नाही. तर शरीर उपाशी आहे पण मी सुखात आहे. माझा जो निश्चय आहे तो पूर्ण झाल्यामुळे मी सुखात आहे, शरीर उपाशी आहे. हा अनुभव छोट्या छोट्या भांडणात सुद्धा तुमचा आमचा आहे. मग बाबा समजूत काढतील, आई समजूत कळेल, असं नको करू तसं नको करू. किंवा मग एखाद्या वेळी आईनं प्रेमाने सांगितलं असेल, अगं तू आत्ता पटकन सहलीमधनं येणार आम्हाला माहीत नव्हतं, मी थोडंसंच करून ठेवलंय, फार काही नाही, चालेल ना गाई मला, मी खाल्लंय थोडंसंच, माझं नेहमीचं जेवण काही एवढंसं नाहीये, तरी माझं पोट भरलंय. माझ्या शरीराचं पोट आणि माझं पोट काहीतरी वेगळं आहे. तसे शिव सांगतात की प्रत्येकाला शरीरापेक्षा मी काहीतरी वेगळा आहे याचा जिवंतपणीही अनुभव येतच असतो, फक्त तो दृढ कायम आपण ठेवू शकत नाही, इतकाच विषय आहे. भगवान महाविष्णू महाराज की जय.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी अवदंबराखाली आसन मांडी घालून बसलेले असायचे। गावोगावचे भक्त स्वामींच्या दर्शनाला नित्य यायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे, आपल्या अडचणी सांगायचे, मनातली दुःख मोकळी करायचे। स्वामी प्रत्येकाला आधार द्यायचे। स्वामींच्या सहवासात माणसांना खूप आनंद मिळायचा, म्हणून काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला यायचे। मंगळवेढ्यात एक कोष्टी राहत होता, तो स्वामींचा निस्सीम भक्त होता। सकाळ संध्याकाळ स्वामींच्या दर्शनाला यायचा, स्वामींच्या चरणांवर माथा टेकवायचा, काही वेळ हात जोडून उभा राहायचा आणि स्वामींनी खूण केली की आशीर्वाद मिळाला ह्या आनंदात घराकडे निघून जायचा। एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले, मला विचारत होते, येतोस का पांडुरंगाच्या दर्शनाला? मी म्हणालो, स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाला प्रत्यक्ष अनुभवतो आहे, त्यात खंड पडायला नको। स्वामी कोष्ट्याकडे पाहून प्रसन्न हसले। दोन चार दिवस गेले। आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे कोष्ट्याला स्वप्न पडलं। स्वप्नात स्वामींनी कोष्ट्याला दर्शन दिलं। स्वामींना स्वप्नात पाहून त्या गाढ झोपेत सुद्धा कोष्ट्याला परमानंद झाला। त्याने साष्टांग नमस्कार घातला। स्वामींनी त्याला उचलून वडिलांच्या मायेने जवळ घेतलं। स्वामी त्याला म्हणाले, माझ्या भक्त राजा, ह्या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारातच वैकुंठवासी झाले। खूप पुण्यवान म्हणून त्यांना प्रत्यक्ष पंढरपुरात मृत्यू आला। मी काय सांगतो ते ऐक। तुझ्या वडिलांनी तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या पाठीमागच्या अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवलं आहे, ते तू घे। स्वप्न संपलं, कोष्टी जागा झाला। स्वामींनी स्वप्न दृष्टांत दिला ह्याचा त्याला अर्थ कळेना, कारण वडील मृत्युमुखी पडले हे दुःख तर होतच, परंतु वडिलांनी आपल्यासाठी धन जपून ठेवलं आहे हे स्वामींनी कसं काय सांगितलं। सकाळी ती प्रचिती कोष्ट्याला आली, त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही। ते सर्व धन घेऊन कोष्टी स्वामींकडे गेला। ते धन त्याने स्वामींच्या चरणांशी ठेवलं आणि वर घरच्या तुळशीचं पान ठेवलं। स्वामी मंद हसले, म्हणाले, मला काय करायचं आहे हे धन, घरी घेऊन जा। वडिलांनी तुझा योगक्षेम चालावा म्हणून हे ठेवलं होतं, काळजी करू नकोस, त्या धनाचा वापर सत्कार्यासाठी कर। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की स्वामींचं नाम आपल्याला जमेल तसं आणि जमेल तेव्हा सतत घेत राहा। त्यांच्याच नामात सतत गर्क राहा। स्वामींच्या नित्य सहवासात राहण्याचं नाम हे एकमेव साधन आहे। नामातून स्वामींचं दर्शन घडतं, नामामुळे वाणी पवित्र होते। नाम आपलं चित्त स्वामी चरणांशी एकाग्र करतं। मोठे मोठे पातकांचे डोंगर सुद्धा स्वामी नामाने नाश पावतात आणि केवळ तुम्ही पुण्य संचयाचे धनी होता। एक सांगतो, आपलं अवघ ज्ञात आणि अज्ञात अस्तित्व स्वामींच्या स्मरणात पार विरघळून जातं। मीपणाचं अहंकारी अस्तित्व संपुष्टात येतं। स्वामींची कृपा झाली की आपण आनंद राज्याचे सम्राट होतो।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि